ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

यात भाग घेणारे कलाकार रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, शरद जांभेकर, शिवानंद पाटील, उपेंद्र भट, अनुराधा मराठे आणि उत्तरा केळकर. सहगायक राम दीक्षित, भगवंत कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, राहुल चिटणीस, स्मिता वाळके, अंजली पोहनकर आणि नीना चिटणीस. वादक पखवाज अर्जुन शेजवळ, तबला माधव पवार, पूरक तालवाद्य दीपक बोरकर आणि विजय जाधव, व्हायब्रोफोन राजेश देव, इलेक्ट्रिक सिंथेसायझर उज्ज्वल वढावकर, सतार शशांक कट्टी, बासरी सुधीर खांडेकर, ऑर्गन मकरंद कुंडले, वाद्य संचालन उज्ज्वल वढावकर, ध्वनिमुद्रण अविनाशोक वेस्टर्न आउटडोर, संकलन आणि संगीत दिग्दर्शन सुधीर मोघे आणि निर्माता अरुण गोडबोले.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून, टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता आपल्या जीवनामध्ये अशा एका यशाच्या उंचीवर असतात की त्यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि म्हणूनच आपण अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करत असतो आणि त्यांची जर्नी जाणून घेत असतो। आजही आपण श्री प्रसाद पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे। ते 2003 पास आउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले। ते मूळतः जळगावचे आहेत पण आता सध्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून IT कंपनीत काम करतात, प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे। तेव्हा आज आपण त्यांची ही जर्नी जाणून घेणार आहोत। प्रसादजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
3: थँक्यू
0: प्रसादजी। असं आता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की 2003 आपण पास आउट झालेला आहात तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून। तर 2003 नंतर म्हणजे ऑलमोस्ट 21 वर्ष होत आहेत।
3: येस,
0: तुम्ही प्रथमतःच कॅम्पसमध्ये येत आहे कसा विषय?
3: मी 2003 नंतर पहिल्यांदाच मी आपल्या कॅम्पसमध्ये आलो। मला म्हणजे ॲक्च्युअल जॉब सर्चिंग किंवा जॉब वगैरे करताना मला खरंच वेळ नाही मिळाला। तर मला आल्यानंतर मला खूप म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं। जसं मी माझी कॉलेजची बिल्डिंग पाहिली तसं मला मी माझ्या जे एक्सप्रेशन्स जे आहे ते मी व्यक्तच करू शकत नाही, म्हणजे एक वेगळाच अनुभव होता। जसं मी कॉलेजची बिल्डिंग पाहिलं, कारण ही माझी कर्मभूमी आहे।
0: बरोबर आहे।
3: जे काही घडवलं आहे मला ते खरोखर मला माझ्या कॉलेजने घडवलंय।
0: बरोबर आहे।
3: ठीक आहे, जे काही आहे मी आता या स्टेजला ते सगळं मी माझ्या कॉलेजमुळेच आहे।
0: बरोबर आहे।
3: तर मला म्हणजे आय वुड से आय रिअली प्राऊड ऑफ माय कॉलेज।
0: तेरणाचे स्टुडंट?
3: येस येस येस।
0: अच्छा, बर। तर प्रसादजी, तुमचा फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही इथं लँड केलं? तुम्हाला कसं माहीत झालं की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, कारण तुम्ही तर जळगाव, इट्स जळगाव।
3: येस,
0: व्हॉट इज द प्रोनाऊन्सिएशन?
3: ॲक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन इज जळगाव।
0: हां
3: ठीक आहे, पण थोडंसं लँग्वेज थोडं ज म्हणतो आपण, म्हणजे जळगावचे जे खानदेशी जे आहे ते थोडं त्यांचं लँग्वेज मध्ये ज येतं, ज ऐवजी ज येतं. पण आता मी पुण्यात जवळजवळ 20-21 वर्ष झालो त्याच्यामुळे थोडं पुणेरी शिकलो जरा.
0: अच्छा, ते जळगाव असायचं.
3: ते जळगाव, यस.
0: कसा तुमचा तो फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही?
3: फर्स्ट डे मी जेव्हा ऍडमिशन घेतली औरंगाबादला माझे राऊंड झाला, त्यानंतर माझा एक एक खास मित्र पंकज टोके म्हणून एक आहे, तर त्याने ऑलरेडी इथे ऍडमिशन घेतली होती, तर त्याने मला त्याचा एक्सपिरियन्स सांगितला होता, तर त्याचं ऐकून मी इथे ऍडमिशन घेतली. थोडस मला मी माहिती होतं, मला थोडा अंदाज होता कॉलेज वगैरे चांगला आहे, खूप जुनं कॉलेज आहे. आणि ज्या प्रकारे मी आता बघतोय म्हणजे जे पण पासआउट झाले आहे ते सगळे सक्सेस आहे, त्यांचा सगळ्यांचा म्हणजे खूप चांगल्या पोस्टवर आहे. जे पण माझे सिनियर्स आहे किंवा माझ्या बरोबरचे जे आहे किंवा माझ्या नंतरचे जे आहे ते सगळे आता खूप चांगल्या म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ते खरोखर खूप सक्सेस आहेत.
0: अच्छा, मग तुम्ही जसं म्हणतायत की तुमचं संभाजीनगरला आत्ताच्या तुमचा तिथं राऊंड झालेला होता, मग तुम्ही डायरेक्ट 12th नंतर आलात की कसं होतं तो विषय?
3: मी डिप्लोमा केला आधी आणि डिप्लोमा नंतर मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशनला मी इथे TPCTला मी ऍडमिशन घेतली. तर सेकंड इयरला मी ऍडमिशन घेतली डायरेक्ट इथे. आणि पहिला दिवस माझा खूप वेगळा होता, म्हणजे मला अजूनही आठवतो तो. माझे वडील आणि मी, माझे वडील मला सोडायला आले होते इथे उस्मानाबादला.
0: आताचं धाराशिव
3: करेक्ट. तर तिथे मी ऑलरेडी आय हॅव मेन्शन पंकज टोके हिज नेम, तर त्याने ऑलरेडी रूम घेतली होती तिथे. तर मी त्या रूमवर जेव्हा गेलो ना तर तेव्हा मला खूप भीती होती मनामध्ये की इतक्या जवळजवळ 400 किलोमीटर दूर आलो मी जळगावहून इथे उस्मानाबादला. आणि थोडं कसं आता हे रॅगिंगचे रूल्स वगैरे आता निघाले, तेव्हा नव्हते, मागे नव्हते, पण होत नाही आपल्या इथे ही गोष्ट वेगळी. पण थोडी मला भीती होती की काय काय होईल असं. पण इथे मी जेव्हा लँड केलं उस्मानाबादला, त्या रूममध्ये जेव्हा लँड केलं ना मी, तेव्हा जे माझे सिनियर्स होते सगळे, फॉर एक्झाम्पल अमित खान,
0: बाहेर रूम केली होती
3: नाही मी बाहेर रूम केली होती उस्मानाबादला समर्थनगरमध्ये.
0: येस,
3: मी तिथे राहायचो पूर्ण 3-4 वर्ष मी तिथेच राहिलो समर्थनगरमध्ये. तर अमित खानापुरे, मनोज कोकाटे वगैरे हे माझे सगळे सिनियर्स होते, ठीक आहे. तर त्यांनी मला इतकं प्रॉपर गायडन्स केलं आणि मला खूप सपोर्ट केला आणि शेवटपर्यंत मला त्यांचा सपोर्ट
0: मिळाला.
3: आणि खरोखर
0: तुम्हाला खूप बदल वाटला का असं, म्हणजे समजा जळगावचं म्हणजे शहरीकरण किंवा बाकीचं समजा थोडस सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा किंवा वातावरणाच्या दृष्टीने?
3: वातावरणाच्या दृष्टीने खूप फरक आहे, पण मला उस्मानाबाद म्हणजे सॉरी धाराशिव खूप आवडलं खरंच. म्हणजे मी जिथे समर्थनगर मध्ये राहायचो ना तिथे थोडस बाजूला निघाल्यानंतर ते एसटी स्टँड वगैरे, आणि कसं माझा रूम पार्टनर एक संदीप खाचणे म्हणून होता, तो पण जळगावचाच होता, तर तो आणि मी आम्हाला जेव्हा पण घरची अशी आठवण जर आली ना तर आम्ही त्या बस स्टँडवर येऊन आम्ही बसायचो आणि मग थोडस जरा चांगलं वाटायचं आम्हाला त्या बसेस वगैरे बघून. अशा आठवणी,
0: एसटीडी कॉइन बॉक्स असं.
3: अच्छा,
0: प्रसादजी जसं तुम्ही आता त्या पाठीमाठ्या जर्नी मध्ये जात आहात, तुम्हाला थोडीशी आठवण येत आहे की ते त्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आला होता? ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये एंट्री केलं, तुमचा ऍडमिशन झाला, आता तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं होतं असं तुम्ही म्हटलात. ऑलरेडी तुम्हाला थोडासा एक पाठीमाठला अनुभव होता पॉलिटेक्निकचा म्हणा असा काहीतरी विषय असेल, तर ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला डायरेक्ट मग तुमचं इथं सुरू केलं कसा होतं, मग तुमचं अकॅडमिक्स तिथलं कसं राहा त्या काळात?
3: अकॅडमिक्स म्हणजे चांगलं होतं माझं. इथलं एज्युकेशन वगैरे जे मी बघितलं तर इथे खूप म्हणजे शिक्षक म्हणजे जे आपले प्रोफेसर जे होते ते पण खूप चांगले होते. जे प्रॅक्टिकल्स वगैरे जे व्हायचे ते ॲक्च्युअल म्हणजे खरोखर नीट व्यवस्थित एक्सप्लेन करायचे ते. येस, त्याच्यामुळे म्हणजे एज्युकेशन वाईज मला इथे.
0: तुम्हाला कारण तुमचं पॉलिटेक्निक कुठे झालेलं होतं?
3: माझा पॉलिटेक्निक फैजपूर म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एक फैजपूर गाव आहे तिथे.
0: तुम्हाला कसं काय डिफरन्स जाणवला का खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये?
3: ह्यूज डिफरन्स, म्हणजे थोड्या थोड्या अंतराने जसं आपण जातो तसं आपली लँग्वेज चेंज होते, थोडं म्हणजे माणसं कसे वागतात ते थोडे चेंज होतात तसं आहे. मला जाणवला, खूप जाणवला, पण खूप प्रेमळ माणसं मिळाली मला धाराशिवमध्ये. आणि मला खूप सांभाळून घेतलं त्यांनी.
0: बरं. हे तीन वर्षामध्ये कसं राहिलं तुमचं? तीन वर्षाचं अकॅडमिक्स तुम्ही म्हणजे तुमचा अभ्यासाची पद्धत असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला जे काय अचीव करायचं होतं ते करता आलं का? कसा विषय होता?
3: अभ्यासाची पद्धत म्हणजे आता इंजिनिअरिंगचं तर माहिती आहे की एक थोडासा हंगामीच असतो. पीएल मिळाली म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात करतो. सेम माझं पण तेच होतं. मी काही असं रेग्युलर डेली स्टडी वगैरे अजिबात करत नव्हतो. ठीक आहे, जे काही माझी पीएल वगैरे मिळाली मी त्यामध्येच स्टडी करायचो. पण ती पीएलमध्ये पूर्ण डे नाईट म्हणजे रात्रंदिवस कम्प्लीट नोट्स वगैरे सगळ्या नोट डाऊन करून वगैरे आणि त्या वाचून मग आम्ही एक्झामला बसायचो. आणि मग
0: सोशल मीडिया सारखा किंवा इंटरनेटचा त्यावेळेस तेवढा एक्सपोजर
3: त्यावेळेस एक्सपोजर नव्हतं. एक तर 2003 ला मोबाईल जे होते खूप कमी
0: होते, ब्लॅक अँड व्हाईट छोटे
3: मोबाईल होते आणि खूप कमी जणांकडे होते. मोबाईल बघितला की एकदम आम्हाला वाटायचं अरे बापरे याच्याकडे मोबाईल आहे असं तसं, म्हणजे थोडं तेव्हा त्यावेळेस खूप कमी होते मोबाईल, त्यामुळे असं सोशल मीडिया वगैरे असं काही नव्हतं.
0: आणि इंटरनेटचा वापर,
3: इंटरनेट कॅफे वगैरे होते त्यावेळेस
0: अभ्यासामध्ये त्याचा वापर.
3: अभ्यासामध्ये आम्ही तिथे कम्प्युटर लॅब मध्ये वगैरे थोडं बसायचो किंवा हडपसरला काही लॅब वगैरे काही ईमेल वगैरे काही चेक करायचे असले वगैरे
0: तेवढ्यापुरतं
3: मर्यादित खूप लिमिटेड होतं. पण आता
0: मग स्टडीसाठी काय मग रेफरन्स बुक आणि लायब्ररी?
3: स्टडीसाठी रेफरन्स बुक, येस.
0: बरं
3: आम्ही रेफरन्स बुकच यूज केले स्टडीसाठी. आता जी मुलांना ज्या फॅसिलिटीज आहे ऑनलाईन सगळं डाऊनलोड करता येतात, त्यावेळेस खरंच आम्हाला ती फॅसिलिटी नव्हती. आम्ही रेफरन्स बुकच यूज करायचो. त्या धाराशिवला एक एरिया आहे बघा, तिथे सगळे पुस्तकांची दुकाने, मी नाव विसरतो, तांबरी मला वाटतं,
0: तांबरी
3: एरिया, तिथे त्या पुस्तकांच्या दुकानातून आम्ही ते कम्प्युटर स्टेशनरी आणायचो भरपूर आणि त्या स्टेशनरीवर सगळे आम्ही नोट्स लिहायचो. कंटिन्यू त्या रेफरन्स बुक मधून काय काय असं आहे त्यात नोट्स लिहून, काही सरांनी वगैरे जे सांगितलं त्या नोट्स वगैरे त्या अशा थोड्या लिहून मग आम्ही त्या नोट्स परीक्षेमध्ये त्या युज करायचो. आणि येस, बाकी असा अभ्यास केला आम्ही.
0: म्हणजे तो एक अभ्यासाचा प्रकार होता. याच्यावर थोडस मला आणखीन एक ओपिनियन हवाय, पण ते आता थोडस पुढे जाऊयात आपण. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी. 2003 पास आउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधले, मूळता जळगावचे आहेत, आता सध्या पुणे येथे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर आयटी सेक्टर अशा पद्धतीनं ते कार्यरत आहेत. तर प्रसादजी, आता तुमचं तर ईटीसी झालेलं होतं टेलिकम्युनिकेशनमध्ये, पॉलिटेक्निक असेल इंजिनिअरिंग असेल, तुम्ही कुठंतर असं बीएसएनएल टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये जायला होतं, हे काय नेमकं प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप?
3: नाही, ऍक्च्युअल सांगतो मी, ईएनटीसी हे एक मदर ब्रँच आहे.
0: बर,
3: ठीक आहे, जरी मी आयटीमध्ये गेलो ठीक आहे, तरी ईएनटीसी म्हणजे एक आयटी किंवा कम्प्युटर हे रिलेटेड टू म्हणजे ईएनटीसीच आहे थोडं, म्हणजे असं काही इतका डिफरन्स नाही. ठीक आहे, पण मी एक काळाचा ओघ बघून मी आयटीमध्ये गेलो की पुढे स्कोप काय आहे नेक्स्ट. तर आयटीमध्ये खरोखर इन फ्युचरही खूप स्कोप आहे. म्हणजे मी आताही सांगेल, मी आताही सजेस्ट करेल जे काही आताचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना की तुम्ही आयटीमध्ये भरपूर स्कोप आहे. तुम्ही तुमचं जे मेन म्हणजे आपण कशासाठी करतो, आपण मेन पैसा कमवतो. आयटीमध्ये भरपूर पैसा आहे ॲज कम्पेअर टू अदर सोर्सेस, म्हणजे कोर कंपनीज वगैरे जे आहे त्याच्यापेक्षा आयटीमध्ये खूप पैसा आहे. ऑनसाईट अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही आयटीमध्ये या, जो काही काळाचा जो हे आहे तो त्याचा स्टडी करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता येत्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ठीक आहे, याला खूप डिमांड आहे ठीक आहे. तर त्या हिशोबाने किंवा डेटा
0: सायन्स आहे, मेटावर्स ठीक आहे, सगळ्याच गोष्टी ऐकल्या,
3: येस, तर त्याला कुठल्या कुठल्या लँग्वेजेसचा स्टडी करायला पाहिजे आपण याचा स्टडी करा आणि त्या हिशोबाने तुम्ही आयटीमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पायथन झालं किंवा उप्स म्हणजे जावा वगैरे जे झालंय आता, म्हणजे मी तर जावामध्येच काम केलं इतके वर्ष झाले. तर म्हणजे याचा विचार करायला पाहिजे आता, म्हणजे जे काही आता आहे आता ठीक आहे, आम्ही त्यावेळेस खूप स्ट्रगल केला आम्हाला आय टी मध्ये यायला, पण कारण त्यावेळेस अपॉर्च्युनिटीज
0: 2003 ला पासआउट झाल्या झाल्या तुम्हाला असं काही जॉब भेटला का तिथं? स्ट्रगल
3: नाही, इतका इझिली जॉब त्यावेळेस अवेलेबल नव्हते. ठीक आहे, त्यावेळेस अपॉर्च्युनिटीज खूप कमी होत्या, कंपन्या पण इतक्या जास्त नव्हत्या, कमीच होत्या कंपन्या, आणि त्यावेळेस ले ऑफ पण खूप होते. म्हणजे त्यावेळेस जस्ट रिसेंटली ले ऑफ झाला होता, म्हणजे खूप मोठा, तर ते सेक्टर थोडं डाऊन होतं त्यावेळेस 2003 ला. तर मी एक जावाचा कोर्स केला मी. ठीक आहे, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, किंवा जे काही त्याचे आर्किटेक्चर वगैरे जे काही आहे जावाचे, तर तो थोडं ते मी शिकलो त्याच्यातून. आणि त्यानंतर माझी जी पहिली कंपनी होती ती टेक महिंद्रा, म्हणजे त्यावेळेस ती महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम होती.
0: अच्छा.
3: तर तिथे मी एंट्री माझी महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉममध्ये झाली. तिथे काही महिने, म्हणजे जास्त पण नाही, मी एक जवळजवळ 11 महिने मी तिथे जॉब केला. आणि त्यानंतर मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये.
0: अच्छा.
3: तर तेव्हापासून जवळजवळ मला 18 वर्ष झाले मी प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्येच आहे.
0: काय नेमका तुमचा जॉब प्रोफाईल काय?
3: माझा जॉब प्रोफाईल, मी ॲज अ डेव्हलपर जॉईन केला होता.
0: बर बर.
3: ठीक आहे, म्हणजे वेब डेव्हलपमेंट वगैरे जे आहे, तर त्याच्याशी रिलेटेड. म्हणजे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप ही एक बँक आहे, प्रिन्सिपल बँक, आणि त्यांचे जे इन्शुरन्सचे जे प्रॉडक्ट आहे, तर त्याची डेव्हलपमेंट इथे पुण्यामध्ये आणि हैदराबादमध्ये होते इंडियामध्ये. तर मी इथे पुणे डिव्हिजनला होतो मी. तर मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जॉईन केलं. त्यानंतर मी टेक लीड झालो, त्यानंतर स्क्रम मास्टर झालो, आणि आता प्रोजेक्ट मॅनेजर आहे मी. आता माझे पीपल मॅनेजमेंट ॲज वेल ॲज टेक्निकल गायडन्स, म्हणजे कुठे कोणाला काही प्रॉब्लेम आला त्या सिस्टीममध्ये,
0: ओके,
3: तर मी ते गाईड करतो आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यांचे. आणि पीपल मॅनेजमेंट म्हणजे जे स्क्रम जो मॅनेज करायचा असतो, म्हणजे त्यांचं कॅपॅसिटी मेजर करून त्यांना किती काम द्यायचं आणि त्यांच्याकडून किती काम करून घ्यायचं, हे माझं काम आहे.
0: अच्छा. म्हणजे थोडक्यात आता मला जेवढं अंडरस्टँडिंग होतं त्यानुसार तुम्ही एक टीम लीडर म्हणून बऱ्याच लोकांकडून अशा पद्धतीचं काम करून घेता, तुम्ही पण सांगता.
3: बरोबर.
0: समजा जर असा जर विषय असेल तर आता जे तुमच्या टीम मधले जे कोणी आत्ताचे इंजिनियर्स आहेत, जे आत्ता आलेले आहेत, नवीन फ्रेशर्स आहेत किंवा हे आहेत, तुम्हाला काय नेमका डिफरन्स दिसतो तुम्हाला की त्यावेळेसच्या तुमच्या इंजिनिअरिंगच्या स्टडीमधला असेल आत्ताचे जे इंजिनियर येत आहेत ते काय वाटतं तुम्हाला? म्हणजे
3: ह्यूज डिफरन्स आहे.
0: कसा आहे तो नेमका? पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा?
3: नाही, तो पॉझिटिव्हच घ्यायचा.
0: बर.
3: तो डिफरन्स असा आहे ना की माझ्या वेळेचे जे फ्रेशर्स होते तर त्यांना एक्सपोजर खूप कमी होतं.
0: बर.
3: ठीक आहे, प्रत्येक बाबतीमध्ये, म्हणजे कुठली लँग्वेज म्हणा किंवा कुठलं टेक्नॉलॉजी म्हणा, एक्सपोजर खूप कमी होतं. आता जे फ्रेशर्स येतात माझ्या टीममध्ये त्यांना ह्यूज एक्सपोजर असतात. मे बी आता इंटरनेट आहे, त्यांना सोर्सेस खूप आहे, आम्हाला सोर्सेस खूप कमी होते, हे असं पण असू शकतं. आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन जे आहे, ठीक आहे, तर त्यांना प्लॅटफॉर्म मिळत गेले. म्हणजे आताचे जे फ्रेशर्स आहेत ना त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म मिळत गेले आणि त्यांचं कम्युनिकेशन जे आहे, त्यांची डेअरिंग जी आहे, तर ती मला त्यावेळेसपेक्षा खूप जास्त वाटते आता.
0: अच्छा.
3: हा माझा एक रिअल एक्सपिरियन्स मला असा वाटतो. तर येस, म्हणजे मेन म्हणजे स्ट्रगल तर मी कम्युनिकेशनच्या बाबतीत पण मी थोडा स्ट्रगल केला होता, पण मी तो इम्प्रूव्ह केला. म्हणजे काही कोर्सेस वगैरे, काही क्लासेस वगैरे लावून मी तो इम्प्रूव्ह केला.
0: नेमका कसा? कम्युनिकेशन म्हणजे लँग्वेजच्या संदर्भामध्ये की बोलण्यामध्येच? काही
3: बोलण्यामध्ये आपल्याला बोलता येतं, ठीक आहे, नो इश्यूज, पण आपली डेअरिंग होत नाही बोलायची. ठीक आहे, हा एक मेन प्रॉब्लेम, हा माझ्यामध्ये प्रॉब्लेम होता. मे बी दुसऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, पण म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला काय बोलायचं, पण माझी डेअरिंग होत नव्हती त्यावेळेस. मग मी काही पुण्यामध्ये मी काही कोर्सेस वगैरे केले, पर्सनल डेव्हलपमेंट वगैरे ती केली. आणि मग त्यानंतर मग यस, मला जसं अपॉर्च्युनिटी मिळत गेला तसं मी पुढे गेलो.
0: नाही, मला कारण ह्या पॉईंटवर तुम्ही स्वतः घेऊन आलात. खरं तर हा प्रश्न माझा नेहमी असतोच. जसं की तुम्ही जळगावून इथेपर्यंत आला होतात, धाराशिवपर्यंत. धाराशिव स्वतः असा मराठवाड्यातला भाग, तो खानदेशातला भाग, म्हणजे तुम्ही काय खूप पुणे मुंबई इथून आलात असा भाग नव्हता, तुम्ही परत पुण्यामध्ये गेलात. तर एकूणच लँग्वेज किंवा आताच्या जर परसेप्शन जर बघायला गेलं तर ठीक आहे, इंटरनेटचं एक्सपोजर आहे, सोशल मीडिया हातात आहे, पण सगळे ग्रामीण भागातून आलेले मुलं आहेत.
3: बरोबर.
0: आणि ते कदाचित मला असं वाटतं की ह्या इंटरनेट युनिव्हर्सिटीमुळे किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे त्यांचं जे नॉलेज आहे ते खरोखरच ते प्रॉपर त्या वेनं आहे की कसं आहे?
3: डिपेंड्स. ते प्रत्येकावर डिपेंड असतं की आपण कुठलं नॉलेज घ्यायचं, कारण आता इंटरनेट आपल्याकडे सोर्सेस भरपूर आहे, पण आपण काय नॉलेज घ्यायचं हे त्यांच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, पण आता इंटरनेटवर इच अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल. तुम्ही काहीही अवेलेबल आहे, तुम्ही काही डाउनलोड करू शकता, काय तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन कशी असते ती तुम्ही, तुमचं ए आय आहे इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्ही जर साईटवर गेले आता तर तुमचे इंटरव्ह्यूज ए आयने होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तशी प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे, त्यावेळेस तसं नव्हतं. ठीक आहे, तर तुम्ही इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करा, तुम्ही तुमचं नॉलेज कसं गेन करता येईल ते बघा. हे जे पुणे किंवा मुंबईसारख्या कॉलेजमधले जे मुलं असतात तर त्यांचं ते हेच असतं की त्यांना त्यांना सेकंड इयर किंवा थर्ड इयरपासून माहिती असतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपला एम काय आहे. आणि आपल्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातून जे आलेले असतात ना, त्यांना खरोखर म्हणजे आयडिया नसते की आपण म्हणजे ॲटलिस्ट फायनल आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे, पण सेकंड किंवा थर्ड इयरला आपल्याला खरंच माहिती नसतं की आपल्याला काय म्हणजे काय एम आहे हा. ठीक आहे, तर हे जे आहे हे मी फेस केलंय, हे पुढच्यांनी फेस करायला नको असं मला वाटतं.
0: अच्छा,
3: म्हणजे त्यांनी त्यांचा एम जो आहे तो सेकंड इयर किंवा थर्ड इयरला त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे.
0: ओके,
3: हे पुणे किंवा मुंबईतल्या मुलांना माहिती असतं खरोखर. कॉलेजमध्येच ते एम डिसाईड करतात की आपल्याला इथे इथे जायचं आहे, आणि ते त्या डायरेक्शनने जातात
0: आणि त्याच्यामध्ये आपल्या भागातले मुलं
3: कमी पडतात. येस,
0: हे आज पण आहे.
3: हो, आज पण आहे.
0: अच्छा, तर आपण जे मित्रांनो चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी, 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले, सध्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे, मूळतः जळगावचे आहेत. जसं की आपली ही चर्चा चालू होती त्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की आपली मुलं थोडशा आताही तुम्हाला तसं थोडं बहुत निदर्शनास येतं, तर मग ह्या जर्नीमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते इथं कॉलेजला ऍडमिशन घेतात, मग समजा फर्स्ट इयरला घेत असतील, डायरेक्ट सेकंड इयरला घेत असतील, या 4 काय नेमकं त्यांनी आजच्या ह्याला धरून करायला पाहिजे, वेळेला आजचा वेळ त्यांनी
3: एक तर सगळ्यात मोठी गोष्ट मी म्हणतो की मी 100% पैकी 20% फक्त टेक्निकलला मी हे देतो की तुम्हाला 20% जरी आलं तर सफिशियंट आहे, पण 80% तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट तुम्ही करा, त्याच्याकडे फोकस करा. तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित प्रेझेंट करता यायला पाहिजे, तुम्ही जे काही केलं आहे ते. येस, त्याच्यावरच चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज वगैरे.
0: प्रेझेंटेशन,
3: येस, प्रेझेंटेशन स्किल
0: एक्सप्रेशनला खूप महत्त्व आहे.
3: येस, खूप महत्त्व आहे.
0: तर निश्चितच हे खूप म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर आहात, अनेक फ्रेशर्सना तुम्ही अनुभवत आहे सध्या, त्याच्यामुळे हे तुमचे जे वर्ड्स आहेत ते गोल्डन वर्ड्स आहेत की जे खरं तर आता जे काही ऐकणारे सगळे मुलाखत ऐकणार आहेत, इंजिनिअरिंगचेच नाही तर कुठल्याही स्ट्रीममधले विद्यार्थी असतील तर त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण बॅक टू जर्नी तुमच्या 2000 ऍडमिशनच्या ते 2003 या कालावधीत जर आलं, तर तुम्ही असे म्हणजे असे स्टुडंट कसे होतात, म्हणजे तुम्ही ब्राईट स्टुडंट होतात की थोडंसं इकडे तिकडे काम असते?
3: नाही, मी अजिबात ब्राईट स्टुडंट नव्हतो.
0: हा,
3: मी खरं सांगायचं म्हणजे, पण माझा जो ग्रुप होता हा, माझे जे मित्र वगैरे जे होते, क्लासमेट वगैरे, खूप म्हणजे खूप आम्ही खूप एन्जॉय करायचो, खूप मजा करायचो. म्हणजे असं आम्हाला मेन म्हणजे असं घरी जावंसंच वाटायचं नाही. आम्ही कॉलेजच्या समोर एक ढाबा होता, आता आहे की नाही आय डोंट नो, तर त्या ढाब्यावर आम्ही बऱ्याच वेळा आम्ही तिथे बसलेलो असायचो. हां, माझं बऱ्याच वेळा डिटेन लिस्टमध्ये पण नाव असायचं, म्हणजे हे मी सांगायचा उद्देश हाच की मी ब्राईट स्टुडंट नव्हतो. ठीक आहे, मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो, तरीही तुम्ही म्हणजे जर मेहनत केली आणि तुम्ही तुमचं एम काय आहे तुम्ही जर डिसाईड केलं ना, तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. ठीक आहे, माझा सांगायचा उद्देश हाच आहे.
0: अच्छा अच्छा, म्हणजे असं काही नाहीये की तुमचं फक्त एम म्हणजे काय ते तुम्हाला माहित असायला पाहिजे क्लिअर, त्याच्या बाबतीमध्ये
3: एम तुमचा एक एम क्लिअर पाहिजे, तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही त्या डायरेक्शनने जा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल.
0: तुम्ही असं म्हणत होतात की तुम्ही ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर तुमचे वडील सोबत होते, तर थोडस फॅमिलीच्या बाबतीत पण सांगा. काय
3: फॅमिलीच्या बाबतीमध्ये, माझे वडील शिक्षक, तर ते आता 82 एज आहे त्यांचं. माझी सगळी फॅमिली जी आहे ती म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे सगळे, म्हणजे माझी आई आई पण डॉक्टरांची मुलगी होती, म्हणजे माझे मामा जे आहे ते मेडिकल ऑफिसर वगैरे आहेत. माझे बहिणीच्या घरचे जे असतात ते जळगावचं एम जे कॉलेज म्हणून आहे, तर तिथे प्राचार्य आहे ते आता सध्या. म्हणजे जी दोन नंबरची जी बहीण असते ती माझी सौदी अरेबियाला असते. अरॅमको इंडस्ट्रीज वर्ल्ड बिगेस्ट रिफायनरी आहे, तिथे ते इंजिनियर असतात. तर म्हणजे असं माझं
0: आज मिसेसला पण घेणार ते
3: हो येस
0: त्यांच्या होते पण सांगा
3: येस ती ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. मास्टर ती तिचं नाव केतकी पाटील, मास्टर ऑफ सायन्स मास्टर केलं तिने आणि ती पण इलेक्ट्रॉनिक्स मधूनच आहे. काही वर्ष तिने एम्बेडेड सिस्टीम मध्ये जॉब केला, पण थोडं म्हणजे घर सांभाळायचं किंवा सगळं हे थोडं जरा एक्झर्शन होऊन तिची हेल्थकडे जरा खूप दुर्लक्षत होता, म्हणून आम्ही जॉब सोडला.
0: अच्छा ओके
3: येस. आणि आता फॅमिलीमध्ये दोन नवीन मेंबर ऍड झाले आमच्या, ट्विन्स झाले आहेत मला.
0: बर
3: येस. एक प्रथम आणि मुलीचं नाव आहे पालवी.
0: क्या बात क्या बात. म्हणजे आता हॅपी फॅमिली असा सध्या तुमचा विषय आहे सगळं.
3: येस
0: बर. मग त्यावेळेस 2000-2003 कालावधीमध्ये तुम्ही म्हणतात की धाब्यावर बसणं किंवा असं काहीतरी असणं, मग कधी कधी बंक करून क्लासेस वगैरे चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असं
3: कधी कधी नाही
0: बऱ्याच वेळेस.
3: बऱ्याच वेळेस
0: कसं असायचं ते?
3: बऱ्याच वेळा बंक करायचो आम्ही.
0: बर
3: येस. आणि कोलेसर खूप ओरडायचे आम्हाला
0: हो
3: बंक केल्यानंतर, कारण ते खूप स्ट्रिक्ट होते.
0: हो
3: पण तसं ओव्हरऑल म्हणजे
0: गॅदरिंग मध्ये वगैरे भाग घेणं कधी असं?
3: भाग घेतला नाही आम्ही,
0: पण चेअरअप
3: केला. येस
0: बर. तुम्हाला वैयक्तिक कशाची आवड मग जास्त?
3: मला गाणी खूप आवडतात
0: ऐकायला. बर
3: ऐकायला.
0: कुठल्या एरा मधले?
3: मला 80s 90s मधले जास्त आवडतात.
0: मधले तर ते काय विषय,
3: एव्हरग्रीन गाणे होते ते. मला ते 90s मधले गाणे खूप आवडतात. म्हणजे डेली रात्री माझी मुलगी, म्हणजे मी मुलीला मी झोपवतो आणि तिला पण सेम माझ्यासारखी सवय लागली आहे.
0: ओके.
3: तिला ते गाणे ऐकल्याशिवाय ती झोपतच नाही.
0: तुम्ही रेडिओ तेरणा ऍप डाऊनलोड करा, तुम्हाला फक्त 90s ऐकायला येईल, कारण तुमच्यासाठीच हा रेडिओ तेरणा आहे.
3: जस्ट आत्ताच करतो.
0: कुठलं गाणं असं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चांट करायला लागले की आत्ता तुम्ही या परिसरात आल्या आल्या कॅम्पसमध्ये आल्या आल्या की तुमच्या डोक्यामध्ये ते गाणं आलं लगेचच?
3: मला
0: म्हणजे कुणाची आठवण आली असेल म्हणून पण असेल?
3: नाही नाही नाही. मैत्रिणी वगैरे तर काही संबंधच नव्हता. म्हणजे जो आमचा पूर्ण ग्रुप जो होता तो सगळा बजरंग दल कार्यकर्ते होते, त्याच्यामुळे मित्र आम्ही खूप होतो आणि खूप एन्जॉय केला. आणि म्हणजे खरोखर मला सांगायचं झालं म्हणजे तो एक जो जिता वई सिकंदर एक मूव्ही होता 90s मधला, तर मला मला नक्की तो आठवतो. म्हणजे असं कॅम्पसकडे बघितलं, माझ्या मित्र जे आहे त्यांच्याकडे बघितलं की मला नक्की तो ग्रुप आठवतो मस्त.
0: आणि त्याच्यातलं कुठलं गाणं असं आवडतं?
3: त्याच्यातलं टायटल सॉंगच खूप छान आहे, मला तेच आवडतं.
0: अच्छा, पहिला नशा का? ते
3: पहिला नशा पण आणि एक जो जितावे सिकंदर जे टायटल सॉंग आहे. येस.
0: तर प्रसाद जी, आता काय इन फ्युचर काय? आता 21 तर झालं तुम्हाला, म्हणजे कॉलेज सोडून किंवा तुम्हाला जॉब करून 18 एकाच कंपनीमध्ये म्हणजे डेडिकेटली तुम्ही काम करताय प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये, काय इन फ्युचरमध्ये काय विषय?
3: फ्युचरमध्ये आता जास्तीत जास्त मी 10 जॉब करेल IT मध्ये.
0: बर.
3: बस 10 नाही करायचा मला जॉब.
0: अच्छा.
3: मला माझ्या गावाकडेच जायचं.
0: हां
3: येस. गावाकडे जाऊन
0: शेती वगैरे असणार?
3: हो, शेती वगैरे आहे माझ्याकडे.
0: बर.
3: केळी वगैरे असते, म्हणजे बागायती आहे.
0: बर बर.
3: तर माझा माझा तरी प्लॅन आहे आताचा की मला खरोखर म्हणजे मला एक असं गावाकडे राहिलेलं मला खूप आवडतं.
0: आवडतं
3: जो टच जो असतो ना गावाकडचा, तो तो पुणे सिटी मध्ये
0: किंवा शहरी भागाकडे सोडतो, आम्हाला पुणे मुंबई शिवाय तर दुसरं काही सुचत नाही.
3: नाही, मला मला पण जवळजवळ 20 झाले ना, त्याच्यामुळे मला तसा अनुभव आला कदाचित.
0: ओके ओके. तर सगळंच एवढं स्मूथ राहिलं तुमच्या आयुष्यामध्ये?
3: नाही, स्मूथ असं इझिली काहीच नाही राहिलं माझ्या आयुष्यामध्ये. स्ट्रगल खूप आले पण ते मी म्हणजे पार झाले ते माझ्याकडून.
0: कुठले असे गोल्डन वर्ड होते किंवा असं काय होते की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
3: मला माझे मेन म्हणजे माझे वडील
0: शिक्षक. हा ते
3: ठीक आहे, तर कुठलंही काहीही प्रॉब्लेम असला ना तर मला माझे वडील खूप गाईड करतात आणि म्हणजे माझे मोटिवेशन तेच आहे.
0: बरोबर
3: बस वडीलच.
0: येस. तर प्रसादजी खरं तर तुम्ही खूप चांगल्या अशा गोष्टी सांगितल्या. एक तर तुम्हाला एम क्लिअर पाहिजे. चार वर्षामध्ये तुम्ही कम्युनिकेशन स्किल आणि स्वतःच्या पर्सनॅलिटी सेल्फ एक्सप्रेशनकडे लक्ष द्या असं म्हटलं, कारण तुमच्याकडे बरेचसे फ्रेशर्स येतात, त्यामुळे तो एक तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा वाटला. हे पूर्ण जर्नी ऐकत असताना निश्चितच म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये जे काही केलं स्टडीचं असेल, आत्ता काय करता हे लक्षात आलं, आणि शेवटी आता भविष्यामध्ये 10 वर्षानंतर का असताना पण शेवटी आपल्या गावाखडली म्हणतात ना माती बोला काय माती बोला रही असं काय म्हणतात ते, तशा पद्धतीचा तुमचा एक विषय दिसतो. पण मी तुमच्या या सगळ्या फ्युचरसाठी आणि या बाकी सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो. आणि हे मुलाखत निश्चितच तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देऊ सगळ्या तुमच्या मित्र कंपनीमध्ये आपण शेअर करून
3: हो
0: सगळ्यांना ऐकायला सांगा.
3: आणि एक अजून एक मला सांगायचं होतं की कुणालाही काहीही म्हणजे काही सजेशन पाहिजे असेल आयटी मध्ये किंवा हे म्हणजे जे फ्रेशर्स वगैरे असतात प्लीज कनेक्ट विथ मी.
0: ठीक आहे. माझा
3: म्हणजे त्यांना काहीही गायडन्स हवं असेल ठीक आहे तर तुम्ही माझा नंबर शेअर करू शकता.
0: 100% सांगा.
3: ठीक आहे. व्हॉट्सअपवर वगैरे मला मेसेज टाका.
0: नंबर सांगा ना.
3: ठीक आहे. माझा नंबर आहे 9970499754.
0: तेव्हा प्रसादजी यांचा मोबाईल क्रमांक आहे 9970499754. तर एकतर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तुमचं सगळे डिटेल्स जेणेकरून त्यांना लक्षात येईल की तुम्ही कशासाठी मेसेज करताय ते आणि ते तुम्हाला कॉल बॅक करतील.
3: हो येस नक्की.
0: तर निश्चित तुम्ही हे खूप इनिशिएटिव्ह चांगलं घेतलं की जर काही अडचणी येणार असतील तर तुम्ही त्यांना गायडन्स करा.
3: नक्की नक्की. कारण मी जे फेस केलंय ते म्हणजे माझ्या कॉलेजच्या मुलांनी फेस नको करायला.
0: येस
3: ठीक आहे. त्याच्यामुळे मी नक्की चांगलं गायडन्स करेल त्यांना.
0: येस. तेव्हा प्रसादजी आपण आलात खरं तर आणि विथ फॅमिली आलात त्यासाठी मी तुमच्या दोघांच्याही रेडिओ तेरणाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षांसाठी मी रेडिओ तेरणाच्या वतीने शुभेच्छा देतो.
3: येस धन्यवाद.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील मुसनाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण https://radio.covusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टालाही करा फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500. ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 99 59 00

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: श्रोते हो, नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण पाहतो आहोत आपल्या भागामध्ये बऱ्याच अंशी चांगला पाऊस होताना दिसतो आहे, आणि या चालू पावसाळी हंगामामध्ये आपलं पशुधन आहे त्याची सुद्धा योग्य पद्धतीनं काळजी घेणं शेतकरी बांधवांनी खूप महत्त्वाचं झालेलं आहे। तर या संदर्भामध्ये जे पशूंचं आहार नियोजन आहे त्याच्यावर सुद्धा शेतकरी बांधवांनी काम करणं गरजेचं झालेलं आहे। आहाराची जी योग्य पद्धत आहे त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे। तर पावसाळ्यामध्ये एकूणच आपण जे पशूंचं किंवा जनावरांचं आहाराचं नियोजन करत असतो त्या नियोजनाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घेणं आवश्यक आहे या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होत असतो। पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात। पावसाळ्यात जनावरांमध्ये दुधजीवर होण्याची जास्त शक्यता असते। हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं असतं। मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये पर्जन्यमान आहे। अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोघांचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो। पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत असतो। पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर त्याचा परिणाम होत असतो। पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात काही बाबी शेतकऱ्यांनी जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे। याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे बघणार आहोत, आपण पावसाळा म्हटलं की हिरवा चारा आला आणि त्याचं व्यवस्थापनसुद्धा करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कोवळे गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले असते। अशा कोवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात त्याची पचनक्रिया बिघडून अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते। कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचे प्रमाण तुलनेने कमी झालेले आपण पाहत असतो। पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला चारा आणि हिरवा चारा यांचं मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं आहे। पावसाळ्यात वाळलेला चारा उपलब्ध असावा याकरिता आपण त्यासाठी उन्हाळ्यामध्येच नियोजन करणं गरजेचं असतं। हिरव्या चाऱ्याची जास्त वेळ कुट्टी करून साठवणूक केल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे असा चारा जनावरे आवडीनं खात नाहीत। याकरिता हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी। एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून जास्त प्रमाणात ठेवू नये। चारा पावसात भिजलेला असल्यास किंवा त्यावरती पाणी जमा झाल्यास असा चारा जनावरे जास्त प्रमाणात खात नाहीत। पर्यायाने त्यांच्या पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही, याचा परिणाम वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो। याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतरच असा चारा आपण पशूंना देऊ शकतो। पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचे प्रमाण वाढलेले असते। असा चिखल लागलेला चारा जनावरांनी खाल्ल्यास आरोग्य बिघडते, जंताचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यामुळे चाऱ्यास चिखल लागू नये याची सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं। जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून स्वच्छ राहील याची काळजी सुद्धा शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे। गव्हाणीला चिकटलेला हिरवा चारा वेळोवेळी न काढल्यास त्यासुद्धा कुबट वास येऊ शकतो, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते। त्यामुळे अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरे पूर्ण खात नाहीत। असा शिल्लक बुरशीजन्य चारा जनावरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतो। त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तेथे पावसाचे पाणी जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते, चारा हा काळा पडू शकतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होऊ शकतो. डबक्यात किंवा शेतात साठलेले पाणी जनावरांना पाजू नका. अशा पाण्यामुळे एकतर जंत प्रादुर्भावाची शक्यता असते किंवा त्या शेतात खते दिली असल्यास त्याचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधासुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं सहसा आपल्याकडं जर बोरचं पाणी उपलब्ध असेल, विहिरीचं पाणी उपलब्ध असेल, असं पाणी जनावरांना शक्यतो आपण पाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असल्यास अशी पिके कोवळ्या अवस्थेत जनावरे खाणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यावी. अन्यथा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारीवर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास किरळ लागण्याची दाट शक्यता असते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक पाजणं गरजेचं आहे, जेणेकरून यातून या वासरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात आजारांना ही वासरे सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यात पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होत असते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण पशूंचे कमी होऊ शकते. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते. याकरिता या काळात जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा सुद्धा असणं गरजेचं आहे. या काळात चारा खाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्यात वाढ उत्पादन याच्यावर परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही आपण वापर करू शकतो. मंडळी, यानंतर बघूयात क्षार मिश्रण आणि ऊर्जायुक्त आहाराचा वापर, ज्याची आताच आपण चर्चा केली. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं खूप गरजेचं आहे. जनावर विण्याअगोदर 15-20 दिवस क्षार मिश्रणाचे प्रमाण थोडे कमी करावे, जेणेकरून दुग्धज्वरापासून जनावरांचा आपणास बचाव करता येऊ शकतो. जनावरांना जीवनसत्व ई आणि सेलेनियमचा पुरवठा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर हे खूप मऊ होत असतात, त्यांना इजा होते. खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारात झिंक, कॉपर, कॅल्शियम याचबरोबर लायसिन आणि मिथोऑनिन या अमिनो आम्लांचा सुद्धा योग्य प्रमाणात आपण पुरवठा करणं गरजेचं असतं. स्टार्च, नत्र पुरवठा करणे हे पचनक्रियेसाठी उपयोगी ठरत असतं. पोषण तत्वांची कमतरता होऊ नये याकरिता या जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पशुखाद्याचा वापर देखील आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जनावरांची ऊर्जेची गरज वाढते. ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी गरजेची असते. म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पशूंचं पावसाळ्यातील जे आहार नियोजन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय इथं पाहिलेले आहेत, त्यानुसार ऊर्जायुक्त खाद्यान्न देणं त्यांना खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचाच वापर न करता त्याबरोबर वाळल्या चाऱ्याचा किंवा सुक्या चाऱ्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करतो. याचबरोबर विषबाधा होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पाणी देत असताना ते पाणी त्यांना पिण्यासाठी देत असताना त्याचीसुद्धा काळजी शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर डी बी मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
4: धन पावला बाबा धन पावला.

आला आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।
4: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोतेहो, आज जे आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। स्वर बहार या कार्यक्रमाची एक थीम सुद्धा असते आणि या थीमच्या माध्यमातून विविध गीतांचा आपण आनंद घेत असतो। आणि बऱ्याच आपल्या श्रोत्यांचं असं म्हणणं होतं की स्वर बहार या कार्यक्रमामध्ये जसे आपण हिंदी सिनेमामधील गीतांची एक थीम ठेवलेली असते, तशीच थीम जी आहे ती आपल्या मराठी गीतांसाठी सुद्धा असणं गरजेचं आहे। तर बऱ्याच श्रोत्यांच्या म्हणण्यानुसार आज मी तसं केलेलं आहे आणि आपल्या श्रोत्यांसाठी मराठी गाण्यांची देखील मी थीम घेऊन आलेलो आहे। पहिली थीम आणलेली आहे, इंटरेस्टिंग अशी थीम आहे, आपल्या सर्व श्रोत्यांना ती थीम देखील आवडणार आहे निश्चितपणे। गाणी तशीच बहारदार आहेत, थीमसुद्धा बहारदार आहे। तर श्रोतेहो, वारा वाहतो, झुळूक देतो, आनंद देतो, त्याचबरोबर जीवन देखील देतो। वारा संकटेही आणतो, वारा जसा निसर्गाचे पैलू दाखवतो तसेच विरह आणि वेदनाही देतो, त्याचं प्रत्येकासाठी एक वेगळं रूप आहे। श्रोतेहो, हाच वारा कधी लढीवाळपणे जवळ करतो तर समुद्रालाही हलवण्याची ताकद त्या वाऱ्यामध्ये आहे। म्हणजे म्हणा की साक्षात दैवरूपीच असा हा वारा आहे। तर या वाऱ्याचे अनोखे रंग आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि या वाऱ्यासोबत आपण सुद्धा विविध भावभावनांमध्ये वाहून जाणार आहोत। तर आजची थीम आहे वारा आणि सुरुवातीचं जे गीत आहे, सुंदर असं गीत आहे वारा थीमवरचं। गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे जगदीश केवडकर यांचं, संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर।

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे इंटरेस्टिंग वारा आणि यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, तर संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

श्रुतिस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं जे गीत आहे ते गीत गायलं आहे आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी. गीत आहे सुधीर मोगे यांचं, तर संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि श्रोते हो, महाराष्ट्र असेल किंवा इतर भागामध्ये इतकं हे गीत लोकप्रिय आहे, जे आपल्या सासूरवाशीन मुली असतील त्यांना हे गाणं ऐकलं की आपल्या माहेरची नक्कीच आठवण येते. त्याच भावभावना आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामधून उत्तम व्यक्त झालेले आहेत. तर ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि आजची आपली थीम आहे वारा. यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं. संगीतकार पुन्हा पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि असा हा बेभान वारा ज्यावेळेस लता मंगेशकर जी म्हणतात त्यावेळेस त्या वाऱ्याची जी तीव्रता आहे ती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत राहते. आणि मंडळी पावसाळी वातावरण असेल तर अधिकच या गाण्याची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचत राहते. यातील भावभावना आपल्यालाही त्याच्याकडे आकर्षित करीत राहतात. ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. यानंतरचं गीत गात आहे लता मंगेशकर. गीत आहे शांता शिळके यांचं. संगीतकार पुन्हा एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि आत्ताच आपण बेभान वारा पाहिलेला आहे, पण ज्यावेळेस वादळ वारं सुटतं त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होते हे देखील या गीताच्या माध्यमातून उत्तम प्रकारे सांगण्यात आलं होतं. आणि एक कोकणी भाव असेल किंवा आपल्या जे कोळी बांधव असतील त्यांच्या ज्या व्यथा आहेत, त्या ज्या वेदना आहेत, दुःख आनंद या सगळ्या भावना ज्या आहेत त्या या गीताच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोते हो सुबर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. श्रोते हो, यानंतरचं गीत जे आहे ते आणखी वाऱ्याची जी आपली थीम आहे त्याला आणखीनच सुंदर आणि लडीवाळ करणारं असं हे गीत आहे. एक लाडीकपणा प्रेमी युगुलांचा वाऱ्याच्या माध्यमातून जो व्यक्त होत असतो तो देखील या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होताना आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर असं गीत आहे. शिरीष देशपांडे यांचं गीत आहे आणि श्रीधर फडके यांचं संगीत आहे. प्रेमी युगुलांमध्ये वारा काय लबाडी करतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोतेहोस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं गीत आणखीनच वारा या थीमला आपल्या सोबत घेऊन जात असतं. ज्यावेळेस हे गीत आपण ऐकतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला आपल्या शेत शिवाराची आणि जो बाहेरचं एक वातावरण असतं दऱ्याखोऱ्या आणि जंगल असेल या ठिकाणी जो वारा वाहतो जे प्रेमी युगल असतात ते भेटल्यानंतर हा जो रानवारा आहे तो कसा भन्नाट होत असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गीत आहे. गीत गायला आहे सुरेश वाडकर यांनी. गीतकार आणि संगीतकार आहेत सुधीर मोघे. चित्रपट आहे कशासाठी? प्रेमासाठी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. वारा जसा आपण आता भन्नाट रान वारा पाहिला तसंच शुक्र तारा मंद वारा हा देखील पाहणं खूप गरजेचं ठरतं. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. वारा जसा बेभान आहे भन्नाट आहे तसाच तो मंद सुद्धा आहे आणि याच तरल भावनेला ही गीतही तितक्याच तन्मयतेने प्रकट करतं. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं, संगीतकार आहे तो श्रीनिवास खळे.

श्रुती हुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. यानंतरचं जे गीत आहे, गायक कलाकार आहेत सुमन कल्याणपूर, गीत आहे अशोकजी परांजपे यांचं आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आणि वाऱ्याचे सगळे रंग आपण पाहत आहोत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून। कार्यक्रमाच्या शेवटी सुद्धा असाच वाऱ्याचा जो एक वेगळा असा रंग आहे जो की आपल्या मनाच्या वाऱ्यातून प्रकट होत असतो आणि हेच वारं पुन्हा उधान वाऱ्याचं रूप घेत असतं। गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीतकार पुन्हा एकदा अजय अतुल आणि गायक कलाकार शंकर महादेवन।

श्रोतेहो, याच गीतासोबत आजचा आपला स्वर बहार हा कार्यक्रम आम्ही इथंच संपवित आहोत. या कार्यक्रमाविषयी जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला निश्चित कळवा 9970509 या मोबाईल क्रमांकावरती. आणि आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुरेल आवाज आपण ऐकलेले आहेत, त्यापैकीच एक सुरेल आवाज म्हणजे बेला शेंडे। एखादं भजन असो किंवा एखादं विरहगीत, एखादं रोमॅन्टिक गाणं असो किंवा ताल धरायला लावणारी लावणी, जिचा आवाज फिट होतो म्हणजे गोड गळ्याची गायिका बेला शेंडे। तिचा जन्म पुण्याचा आणि डॉक्टर संजीव शेंडे आणि मेधा शेंडे यांच्या घरात बेलाचा जन्म झाला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. बेलाचं शिक्षण झालं पुण्यामध्येच. तिने कॉमर्स ही डिग्री संपादन केली. लहानपणापासूनच आपल्या आजीकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या बेला शेंडेनं आधीच ठरवलं होतं की मी करिअर करेन तर गाण्यातच, आणि म्हणूनच लहानपणापासूनच तिने अनेक कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली होती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। रंगभूमीवरची अभिनेत्री आणि किराणा घराण्याची शास्त्रीय गायिका कुसुम शेंडे ही बेलाची आजी होती। तिच्याकडूनच सुरुवातीला संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या बेलानं नंतर वडिलांकडून आणि इतरही काही गुरूंकडून संगीताचे धडे गिरवले, पण तिला जास्त रस होता तो सुगम संगीतामध्ये। बहीण श्रावणी शेंडेनं शास्त्रीय गायकीमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली होती। खऱ्या अर्थानं बेला शेंडेला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं सारेगम पच्या माध्यमातून।

केवळ 16 वर्षाच्या बेलानं सारेगम प ची मेगा फायनल जिंकली आणि संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक मिळवला. मग तिच्यासाठी अनेक ऑफर्स चालून आल्या, काही बॉलिवूड मधल्या तर काही दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीतूनही. कैसा ये जादू या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तिची भेट घडली ती इलाई राजाच्या मुलाशी, कार्तिक राजाशी. त्यानंतर जवळपास 7 वर्ष या दोघांचा कधीच संपर्क झाला नव्हता. 7 वर्षांच्या नंतर एका रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी तिला दक्षिणेकडच्या चित्रपटांसाठी विचारणा केली, तेव्हा तिनं त्वरित होकार दिला.

2001 साली महेश मांजरेकरांच्या तेरा मेरा साथ रहे आणि एहसास या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या बेला शेंडेनं आता बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडेही आपला दबदबा करायला सुरुवात केली होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्या अगोदरच तिने अनेक देशाविदेशांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते. केवळ 16 वर्षाच्या बेलानं अमेरिकेमध्ये 30 अधिक कॉन्सर्ट केले होते. कदाचित हा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय गायिका असावी.

तिच्या कारकिर्दीमध्ये तिला एक मोठा ब्रेक मिळाला, तो चित्रपट पहेली. जेव्हा तिनं राणी मुखर्जीसाठी पार्श्वगायन केलं, त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. ए आर रहमान असो, इलाई राजा असो किंवा शंकर एहसान लॉय यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसाठी तिनं अनेक गाणी गायली. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या सिनेमात ऐश्वर्या रॉयसाठी गायलेलं मनमोहना हे भजन तिनं आपल्या आईला समर्पित केलं, कारण ती म्हणते, मी आयुष्यात संगीत क्षेत्र निवडलं ते माझ्या आईमुळे. रज्जू या सिनेमासाठी तर व्हॉट्सअप युअर राशी या सिनेमात प्रियंका चोप्रासाठी तिनं पार्श्वगायन केलं.

सिने संगीतातील माइलस्टोन मानल्या जाणाऱ्या ए आर रहमान सोबत आणि मराठीतल्या मेलडी किंग असणाऱ्या अशोक पत्किन सोबतही तिनं अनेक गाणी गायली. हिंदीमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरणाऱ्या बेला शेंडेनं मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. अजय अतुलच्या नटरंग या सिनेमाच्या माध्यमातून अप्सरा आली आणि वाजले की बारा या लावण्यांच्या माध्यमातून तिनं रसिकांना ताल धरायला लावला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आता मात्र मराठीतही बेला शेंडे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आघाडीची गायिका आसपास दिसत नव्हती. बहुतांश सिनेमांमध्ये अनेक नायकांचा आवाज ठरलेली बेला शेंडेनं अविनाश, कौशल, अजित यासारख्या अनेक संगीतकारांसोबत गाणी गायली. ग्लॅमरस जगामध्ये वावरणारी ही एक साधी बोळी नायिका खरं तर कुटुंबात रमणारी आहे. तिला जेवण बनवण्याची आवड आहे आणि म्हणूनच कधी फावला वेळ मिळाला तर तिला वेगवेगळ्या पदार्थ बनवून खायला आवडतात. चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या बेलाला मदन मोहन, शंकर जयकिशन आणि RD बर्मन यांची गाणी प्रचंड आवडतात आणि म्हणूनच बेला के फूल यासारख्या कार्यक्रमातून तिने या संगीतकारांची अनेक गाणी रसिकांसाठी सादर केली. तर बहीण श्रावणीसोबत संगीत सरिता हा अनोखा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मराठीमध्ये स्वप्नील असो, डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा हिंदीमध्ये सोनू निगम, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यासारख्या अनेक गायकांसोबत गाताना तिला निराळाच आनंद मिळतो. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडी यासारख्या विविध भाषांमध्ये आपल्या गायिकेने अनेक गाणी स्वरबद्ध करणाऱ्या बेलाला उर्दू शिकण्याचीही हौस आहे. त्यासाठी तिने उर्दूचे धडेही गिरवले, ते आपल्या वडिलांकडून. हा खेळ सावल्यांचा, कृष्णकळी, झाले मोकळे आकाश यासारख्या मालिकांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या बेलानं तुह्या धर्मकोणचा या चित्रपटात खुरखुऱ्या हे गाणं इतक्या सुरेलरित्या गायलं की या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो 2014 साली. दागिने दागिने दागिने दागिने ता कड़ा दिन तनक दिन त दिन तनक दिन.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। शंकर महादेवांच्या ब्रेथलेस सॉन्ग प्रमाणेच मराठीत कन्हेरीची फुलं या अल्बम मध्ये एक मराठी ब्रेथलेस सॉन्ग गाऊन तिनं नवा विक्रम रचला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आजवर अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या बेला शेंडेच्या आगामी वाटचालीसाठी रेडिओ तेरणाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:05 होत आहेत आणि आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे व्हॉट्स ऑफ फरमाईश गाणी, हा कार्यक्रम. या कार्यक्रमात मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव सर्वांनाच माहिती आहे, आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे व्हॉट्स ऑफ फरमाईश गाणी. हा कार्यक्रम पुन्हा एकदा आरजी प्रगती सर्वांचं स्वागत करते आहे. आज थोडंसं वातावरण धाराशिवचं ऊन, पाऊस आहे. तर धाराशिवमध्ये जसं मी म्हटलं याच्या आधी देखील की काही टप्प्यांमध्ये वेगवेगळा पाऊस पडतो, अगदी म्हणजे सेंटरमध्ये वेगळा आणि एंडमध्ये वेगळा आणि स्टार्टमध्ये एक वेगळा, असं तीन समीकरण करून तो पाऊस पडतो. आणि थोडंसं आज तब्येत देखील आहे बरी आहे, थोडीशी आवाज होऊन समजत असेल तुम्हाला, थोडीशी सर्दी कमी झाली आहे पण थोडीशी आहे आणखीन, पण होईल या 2-3 दिवसात आणखीन नीट होईन मी. तर सर, कुठे कुठे आणखीन पाऊस नाही पडलाय? खरं तर आपला शेतकरी जो आहे बळीराजा आपला, तो खरं तर सुखावला पाहिजे. अगदी चातकासारखी तो वाट पाहतोय पावसाची आणि पाऊस मात्र काही तेवढा पडावा असा तेवढा पडत नाहीये. पण तरी देवाकडे मागणं केलंय तर नक्कीच तो आपल्या शेतकऱ्यांना सुखावेल, तो पाऊस येईल अशी आशा करते. आणि आजच्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते. आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आज पहिलंच गीत महादेवाचं आलेलं आहे. तर तेच गीत आज आपण श्रोतांना देऊयात. श्रोता आहेत सचिन माने, शिंगोली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून. त्यांना हे गीत ऐकायचं आहे तर ऐकूयात. सचिन माने सर शिंगोली येथून नियमित श्रोते आहेत ते देखील ऐकूयात आणि आनंद घेऊयात आणि सुरुवात करूयात अगदी देवाचं दर्शन घेत.

चला तर पुढची फरमाइश घेते लगेच पुढचं देखील गीत. अगदी मध्ये खूप हे गाणं आलं होतं आपल्याकडे व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. संघर्ष या चित्रपटातील गीत सोनू निगम यांच्या आवाजातील अतिशय सुंदर असं गीत आलेलं आहे आणि पहिल्यांदाच फरमाइश पाठवतात प्रसाद फरताडे सर आहेत जे आहेत भुसावळ येथून आणि लोको पायलट आहेत ते इंडियन रेल्वेमध्ये. खूप छान सर, थँक्यू सो मच. तुम्ही रेडिओ उतरणं ऐकताय हे ऐकून देखील खूप छान वाटलं आणि फरमाइशमध्ये देखील इन्वॉल्व्ह झालात त्याबद्दल खूप आभारी आहे सर. तर प्रसाद सर खूप छान अशी फरमाइश. संघर्ष चित्रपट या चित्रपटातील दोन जी गीतं आहेत ती मला खूप आवडतात त्यातलंच हे देखील गीत आहे. तर हेच गीत ऐकूयात आणि आनंद घेऊयात. ऐकूयात प्रसाद जो आहेत लोको पायलट इंडियन रेल्वेचे.

चला सुंदरस गीत आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा यानंतरची फरमाईश पूर्ण करते. आपले जे सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत विकास लोंढे सर, तर काय म्हणतात पहा. आज ते मुक्कम पोस्ट हिंगणगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली. ताई आज माझ्या मनातल्या एका सुंदर भावनेला तुमच्या गोड आवाजाची साथ मिळावी म्हणून ही छोटीशी फरमाईश पाठवत आहे. प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत जगणं नाही तर एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पना न करता येणं. काही माणसं आपल्या आयुष्यात इतकी खोलवर रुजतात की त्यांच्या हसण्यात आपलं सुख असतं, त्यांच्या डोळ्यातील आनंदात आपली दुनिया असते आणि त्यांच्या सहवासात आयुष्याचा खरा अर्थ मिळतो. आज हेच मन सांगतंय की माझ्या आयुष्याची राधा माझ्यासोबत अशीच कायम राहो, तिच्या प्रेमाशिवाय माझं जगणं अपूर्ण आहे, तिचा हात माझ्या हातात असेपर्यंत प्रत्येक संकट छोटं वाटतं आणि प्रत्येक आनंद अनेक पटींनी वाढतो. म्हणूनच आजचं हे हृदयाला स्पर्शणारं जाणारं गीत जे ऐकायचं आहे सरांना, प्रिय पत्नीला प्रेमपूर्वक समर्पित करतो. तिच्यासाठी एवढं सांगावंसं वाटतं की साथ तुझी आयुष्यभर हवी आहे, कारण तू सोबत असलीस की प्रत्येक दिवस प्रेमाचा सण वाटतो. कधीही हात माझा हात सोडू नकोस, कारण तुझ्याशिवाय माझं जगणं खरंच अपूर्ण आहे. प्रगतीताई, आज तुमच्या मधुर आवाजातून ही फरमाईश ऐकायला मिळाली तर आमच्या प्रेमाच्या आठवणीत आणखीन एक

नमस्कार मॅडम, मी अमित चौधरी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. माझ्यासोबत आहे तंटा मुक्तीचे अध्यक्ष हरीश्वर कोडपकवार आणि सोबत आहे अशोकदादा शिकरे. तर आज आम्हाला जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो हे सरफरोश फिल्ममधलं गाणं ऐकायचं आहे. आमच्या भागात पाऊस छान आहे, तुमच्या पण भागात पाऊस छान येऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही डवरणी करत आहोत मॅडम सोयाबीनमध्ये, तर गाणं ऐकवा. धन्यवाद. तुमची तब्येत तिची काळजी घ्या.

आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि अनंतची फरमाईश आहे ती आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे SSS शिरोळकर सर आणि त्यांनी आज पाठवलंय की महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त विशेष गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय आणि मला घेऊन चला या चित्रपटातील हा सण खरं तर बैलपोळ्यासारखा सेलिब्रेट केला जातो असं म्हणता येईल आणि आज त्याच निमित्त सरांना गीत ऐकायचं आहे मला घेऊन चला या चित्रपटातील दादा कुंडके यांचा सुपरहिट ठरलेला चित्रपट आणि त्याच गीत जोडी बैलाची खिल्लारी तर रंगरंगोली रसिका सुधीर शिरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती SSS शिरोळकर परिवार ग्राम रांगोळी जिल्हा कोल्हापूर येथून ऐकूयात बऱ्याच दिवसानंतर सरांनी फरमाईश देखील पाठवली आहे आणि अमित चौधरी सरांना देखील थँक्यू सो मच म्हणते त्यांनी मला तब्येतीची काळजी घेण्यासाठी काळजी घ्या असं देखील सांगितलंय थँक्यू सो मच सर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा

चला पुढची फरमाईश माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या वर चित्रित झालेलं गीत आहे. उदित नारायण यांचा आवाज आहे आणि श्रोते आहेत आपले सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून आणि त्यांचे मित्र काकासाहेब जाधव योगेश यादव मल्लिनाथ कांबळे विजय बनसोडे गोपाळ धुमाल आणि खलू बागवान. आज त्यांना गीत ऐकायचं आहे. प्रत्येक वेळेस सर माधुरी दीक्षित यांचं गीत पाठवलं असतात. राजकुमार हा चित्रपट आहे, त्यांना माधुरी दीक्षित फार आवडतात, त्यामुळे जर सोमवारी त्यांचं एक वेगळं गीत आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आपले नियमित श्रोते जे सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवतात, तर ऐकूयात सुनील जाधव सरांची आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर आज के एस चित्रा ज्या सिंगर आहेत त्यांचा बर्थडे आहे. त्यांची देखील जी गीतं आहेत ती लोकप्रिय आहेत. त्यातलंच एक लोकप्रिय गीत आहे साथिया तूने क्या किया. एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या आवाजातलं हे सुंदरसं गीत आहे. मजरूह सुलतानपूर यांचं गीत आहे. आनंद मिलिंद यांचं गीत आहे, सॉरी म्युझिक आहे. तर हेच गीत आज ऐकायचं आहे. चित्रा यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर आणि त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली पूर्ण आहे. तर त्याचमध्ये जे त्यांची औपसंगीकर फॅमिली आहे, महेश, साधना, निलेश, सपना, अजय, शशांक, आदित्य, साबी, रियांश, यश, शिव, अपसिंगेकर फॅमिली त्यांच्यासोबत आहे औसा येथून आणि व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर जे आहे धाराशिव येथून. त्यांनीच हे गीत सुचवलं आहे. तर लव हा चित्रपट आहे आणि ज्यांनी मला सांगितलं आहे असे आपले नियमित श्रोते अमित नारायण लोंढे सर वारणानगर, जे नियमित ज्यांचा बर्थडे असेल ते मला आवर्जून सांगतात मेसेज करून, आणि त्यांच्याबद्दल काही माहिती असेल तरी देखील ते मला आवर्जून सांगत असतात. तर थँक्यू सो मच सर. ऐकूयात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सरांची व्हॉट्सअप फरमाइश आणि आपल्याला देखील के एस चित्रे यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल ते नक्कीच आज तुम्ही व्हॉट्सअप करू शकता 9975590 या क्रमांकावरती.

चला के एस चित्रा यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त हे गीत दिलं आणि आपल्या श्रोतांनी देखील पाठवलं. तर असंच आपल्याला देखील के एस चित्रा यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज पाठवू शकता. तर पुढची फरमाईश घेऊयात, इम्तहा प्यार की या चित्रपटातील गीत आहे. श्रोते आहेत ते आहेत गीत ऐकण्याची इच्छा व्यक्त केली आहे येरूळ तालुका शिरूळ अनंतपाळ जिल्हा लातूर येथून. विनोद लोंढे, सचिन गरिबे, रत्नाकर सिंदाळकर सिंदाळकार, सॉरी सर चुकलं असेल तर, 2007 से इयत्ता 10वीचे सर्व वर्गमित्र आहेत. तर आज आमचं गीत नक्कीच ऐकायचे आहे असं त्यांनी सांगितलंय. अजून एकदा देखील प्रसारित झालं नाही, आमची विनंती आहे असं म्हणतात. विनंती करतोय खूप दिवसानंतर, तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात जे येरूळ येथून आपले जे श्रोते आहेत विनोद लोंढे सर, सचिन गरिबे आणि रत्नाकर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाईश, एक शेतकरी आहे दररोज आपला रेडिओ त्रेणा ऐकतो असं म्हणताय श्रोते. 8 दिवस झाले मेसेज करतोय पण एकदाही फरमाईश पूर्ण नाही झाली आहे, तर आज त्यांना राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर श्रोते आहेत अण्णा भोगोल, मुक्काम पोस्ट अंतरवाली, तालुका भूम, धाराशिव येथून. तर ते म्हणतात रेडिओ तेना या कार्यक्रमात गाणी ऐकण्याचा जो आनंद आहे तो कुठेही मिळत नाही असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर, नक्कीच ऐकूयात. अण्णा भोगोल सर जे आहेत अंतरवाली येथून, भूम, धाराशिव येथून आपले श्रोते आहेत. उदित नारायण यांच्या आवाजातील गीत, सुंदर असा 90s मध्ये सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

चला सुपर हिट चित्रपटातील सुपर हिट गाणं ऐकलं आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची पहिल्यांदाच फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत प्रवीण खेडकर सर. अहिल्यानगर सध्या पुणे येथे जॉबला आहे असं त्यांनी सांगितलंय. तर सध्या ते पुण्यामध्ये जॉब करतायत पण आहेत ते प्रॉपरचे अहिल्यानगर इथून. तर लाईव्ह चालू आहे असं म्हणतात रेडिओ तरणं आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे रौंदळ. या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. एक छान असं गीत आहे जावेद अली यांच्या आवाजातील आणि वैशाली माडे यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे आणि हर्षित अभिराज यांनी म्युझिक दिलं आहे. तर गीतकार आहेत डॉक्टर विनायक पवार सर. तर रिलीज झाला होता 2023 हा रिलीज झाला होता आणि खूप सुंदर असं हे देखील गीत आहे. चित्रपट देखील मी पाहिला आहे, छान असा चित्रपट आहे. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ त्यांना ऐकतात. पुण्यात देखील बरेचसे श्रोते आहेत जे आपल्या रेडिओ त्यांना ऐकत असतात. त्यातलेच आज तुम्ही देखील म्हणजे अहिल्यानगर जरी असलं तरी देखील पुण्यात राहून आता तुम्ही रेडिओ त्यांचा आनंद घेतात हे ऐकून छान वाटलं. थँक्यू सो मच सर. असंच कनेक्ट राहा आणि इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्या. ऐकूयात आपले नवीन श्रोते प्रवीण खेडकर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

सरारौंदे या चित्रपटातील गीत, तर पुढचं देखील पाणी फाउंडेशनचं जे गीत आहे ते खूप लोकप्रिय आहे, सर्वांनाच ते गाणं फार आवडतं. आणि पाणी फाउंडेशनचं एक जे उपक्रम आहेत ते आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते जे त्याच्यावरती वर्क करतात. आणि सध्या खरं तर ते नैसर्गिक शेतकरी आहेत खरं तर. आणि जरवेळेस सर काहीतरी उपक्रम करतात तेव्हा फोटो पाठवतात आणि काय केलं ते देखील सांगत असतात सर. तर

नमस्कार मॅडम, मी रामप्रसाद अशोक डोईफुडे, अध्यक्ष गुगळादेवी नैसर्गिक शेतकरी गट ईट. मंगल रामप्रसाद डोईफुडे, समृद्धी नैसर्गिक शेतकरी गट ईट. आमच्या नैसर्गिक शेती पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जीतन रहमान सर व माझे मार्गदर्शक ADO साहिल सय्यद सर, सर्व अधिकारी उपस्थित होते. माझ्या गटातील सदस्य आहेत नितीन काकडे सर, ओमप्रकाश काकडे, अशोक गायकवाड, शिवनाथ फुलझळके, विठ्ठल तात्या घरात आणि पांडुरंग डोईफुडे, एकनाथ डोईफुडे, महेश डोईफुडे, पृथ्वीराज डोईफुडे, परमेश्वर डोईफुडे. आज मला गीत ऐकायचं आहे, तर थँक्यू सर, खूप छान असा उपक्रम ते सध्या करत असतात आणि विविध जी नैसर्गिक शेती कशा पद्धतीत केली जाते यावरती देखील त्यांचं बरंचसं योगदान आहे. त्यांची टीम आहे मोठी, तर गट आहे त्यांचा मोठा. तर त्यांना पाणी फाउंडेशनचं हे गीत ऐकायचं आणि पाणी फाउंडेशनमध्ये जसं पाण्याची बचत कशी करायची आहे हे दाखवण्यात आलेलं आहे त्या गाण्यामध्ये देखील, आपण पाहिलं असेल तर. तर तशाच पद्धतीत आता देखील जो पाऊस पडत नाही आहे त्यानिमित्त आपल्याला सेव्ह वॉटर हे कसं करता येईल हे नक्कीच प्रत्येकाने हे केलं पाहिजे असं मला वाटतं की आता पाऊस इतका कमी पडतोय आपल्या भागामध्ये, तर या पावसाची आतुरता सर्वच जण पाहत आहोत. तर पाणी फाउंडेशनचं जे महत्त्व आहे, पाणी कसं सेव्ह करता येईल हे नक्कीच आपल्या श्रोतांनी प्रत्येकाने जर स्वतःत अवलंबलं की पाणीची बचत ही केली पाहिजे, पाणी जे पावसाचं पडतं त्याचा कसं सेव्ह करता येईल हे देखील, आणि आपल्या शेतामध्ये देखील पाणी फाउंडेशनमध्ये जसे ते एक एक लेअर केले होते पाण्याचे, पाहिलं तर तुम्ही तसे लेअर देखील आपण करू शकतो जिथे भाग डोंगराळ आहे आणि जिथे मातीसारखं जे मोठे मोठे जिथे असतात दगड वगैरे, जिथे शेती केली जात नाही अशा ठिकाणी देखील आपण अशा उपक्रम राबवू शकतो. त्यामुळे नक्कीच आपलं जी पाणी टंचाई होते दरवर्षी ती नक्कीच होणार नाही अशी आशा करते. आणि ऐकूयात आपले जे श्रोते आहेत. सर, मी गुणगुणू शकत नाही, थोडीशी मी आजारी आहे त्यामुळे आत्ता तरी गुणगुणू शकत नाही. खूप छान असं गीत आहे, नेक्स्ट टाइम नक्कीच तुम्ही छान असं गीत द्याल त्यावेळेस नक्कीच थोडंसं गुणगुणून दाखवेल. तर ऐकूयात जे आहे तर रामप्रसाद अशोक डोईफुडे सर, अध्यक्ष गुगळा देवी नैसर्गिक शेती शेतकरी गट ईट यांची व्हॉट्सअप फरमाईश आणि त्यांच्या सहकाऱ्यांची देखील

असंच आपण देखील एकजूट होऊन प्रत्येक गावांनी जर हा संकल्प केला तर नक्कीच पाण्याची बचत ही आपण करू शकाल आणि आपण स्वतःहूनच ती खरं तर तयारी केली पाहिजे. स्वतः आपण बदल केला तरच आपण आपल्या कुटुंबात कुटुंबातून शेजारी शेजाऱ्यातून समाज समाजापासून गाव असं हे एक होणार आहे. प्रत्येक जण झाडे लावा झाडे जगवा प्रत्येक पाण्याचा थेंब वाचवा प्रत्येकाचं एक पाऊल पुढे पाणी वाचवा जल हे जीवन आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर वळवत पुढच्या फरमाईशकडे. बऱ्याचशा फरमाईश आणखीन राहिलेल्या आहेत आणि बरेचसे श्रोते म्हणतात आमची फरमाईश घेत नाहीत वगैरे वगैरे वगैरे. आणखीन खूप म्हणजे खूप आणखीन फरमाईश राहिलेल्या आहेत. तर यानंतरची फरमाईश रवींद्र अडप सर अहिल्यानगर येथून. मला रेडिओ त्यांना खूप छान वाटतो. नकळत मी रोज नकळत रेडिओ ऐकतो 6 भक्तिगीतेपासून. दिवसभर जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा मी गाणं ऐकत असतो कार्यक्रम ऐकत असतो. तर मी नाईट शिफ्ट करून आलो आहे तर आता गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. साया या चित्रपटातील त्यांनी गीत पाठवलंय. उदित नारायण अलका याज्ञिक यांचा आवाज ऐकवात. रवींद्र अडप सर अहिल्यानगर येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

साया चित्रपटातील गीत पुढची फरमाईश घेऊयात. बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे प्रमोद उपाध्ये सर आणि सासूबाई पद्मावती उपाध्ये, प्रतिभा उपाध्ये, उपाध्ये कलर सॉरी उपाध्ये इचलकरंजी. सर्वजण जेवण करत फरमाईशचा आनंद घेत आहोत. तर सरांना खूप हे गीत आवडतंय, प्रमोद सरांना. तर बरेच दिवस झालं आराध्याची देखील आठवण येत होती मला, आणि बऱ्याच दिवस झालं तिचा आवाज देखील नाही ऐकला. कशी आहे ती? स्कूल आय थिंक सो चालू आहे, त्यामुळे थोडीशी बिझी असेल ती. बरेच दिवस झालं पण तिचा आवाजच नाही ऐकला. तर आली तर नक्कीच तिचा व्हॉइस मला पाठवा. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत, प्रमोद उपाध्ये सर, प्रतिभा उपाध्ये ताई आणि त्यांच्या सासूबाई पद्मावती उपाध्ये यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश मोहरा या चित्रपटातील गीतासाठी.

चलतं दुपारचे 2:23, 2:30. मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. यानंतरची फरमाईश. नमस्कार मॅडम, गुड आफ्टरनून. मी सुदर्शन पाटील शेळके, माढा. आमच्या भागामध्ये अजून पावसाचा एकही थेंब पडला नाही आहे. सध्या आमच्याकडे 7 एकर केळी आहे, डाळिंब बाग आहे, बागा करपू लागल्या आहेत आणि आमच्या भागातून सीना माढा उपसा योजना आमचे देव माणूस बबन दादा शिंदे यांच्या पुढाकाराने या योजनेला मागच्या 15 तारखेपासून पाणी सोडण्यात आलंय. आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास कसा तरी पदरी पडला म्हणून आमचा देव माणूस सध्या अमेरिकेमध्ये उपचार घेत आहे. तरी त्या माणसाला आमच्याकडून दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. शेतकऱ्यांचा कैवारी आमचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी एक गीत देत आहेत योगेश पाटील सर, माऊली देशमुख, गणेश पाटील, दीपक लोंढे सर, तसेच जीवापाड प्रेम करणारी जनता तालुका माढा येथून. तर नक्कीच सर, खूप म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती होती सीना नदीची आपण पाहतोय, बरेचसे श्रोते आपले दारफळ सीना इथे राहतात, त्यांचा संपर्क तुटला होता, अगदी दुथडी भरून महाकाय रूप असं सीना नदीने साकारलं होतं आणि आज एकही थेंब तिथे पडत नाही आहे आणि बऱ्याचशा श्रोत्यांचं हे नुकसान होत आहे. खरं तर खूप वाईट परिस्थिती सध्या चालू आहे. तर हेच गीत आणखीन एका श्रोत्यांना ऐकायचं आहे. मनोज उमाकांत मठपती बोलतोय लोहारा येथून, पत्ता आहे इंदिरानगर लोहारा. तर ऐकवात मनोज उमाकांत मठपती आणि आपले जे दुसरे श्रोते आहेत सुदर्शन पाटील सर. नक्कीच हे गीत साजेचं आहे याच सिच्युएशनला, ऐकूयात.

तर खरं तर देवालाच काळजी आहे असंच म्हणून चलूयात आणि आपण निराश न होता. नक्कीच पाऊस पडेल आणि आपल्या बळीराजाला तो सुखावेल अशी आशा करते. तर पुढची फरमाइश घेतेया. परत दिवस झाले धामणगाव येथून आपले जे श्रोते आहेत नागेश पाटणे सर राहण्यात धामणगाव. श्री संत सद्गुरु माणकोजी बोधले महाराज यांची यात्रा एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आहे, तरी आपण यावे यात्रेला शोभा वाढवावी श्री क्षेत्र धामणगाव असं त्यांनी पाठवलं आहे सर. सध्या माझ्या मम्मी बाबा गावाकडेच आहेत, नक्कीच त्यांच्यापर्यंत जर त्यांना वेळ असेल तर नक्कीच त्यांना सांगेन. माझी आजी येत असते जर एकादशीला धामणगावमध्ये. तर आपले जे श्रोते आहेत नागेश पाटणे सर राहणार धामणगाव. हाय प्रगतीताई, आपल्या तेरणा केंद्रावरील सर्वच कार्यक्रम छान असतात, व्हॉट्सअप कार्यक्रम, भक्तीधारा, सर्व कार्यक्रम सुपरहिट असतात. तरी आज विवाह या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर सुपरहिट चित्रपट ठरलेला आहे विवाह आणि सरांसोबत आहेत शिवम, शिवण्या आणि समृद्धी या सर्वांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. ऐकूयात नागेश पाटणे सर राहणार धामणगाव. छान मस्त एक नंबर कार्यक्रम चालू आहे तेरणा केंद्राचा असं म्हणतायत. थँक्यू सो मच सर. नक्कीच ऐकूयात विवाह चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

विवाह या चित्रपटातील हे गीत होतं आणि पुढची फरमाइश सर्वांचंच आवडीचं हे गीत आहे, सर्वांचंच. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी. तर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, सोयाबीनमध्ये निंदन चालू आहे असं त्यांनी पाठवलं आहे. आणि दीदी मी रवी बोरकर, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, मी नवीन श्रोता आहे. तर माझ्या बायकोचा म्हणजेच कोमल बोरकर यांचा वाढदिवस आहे. तर विश यू मेनी मेनी हॅपी टर्न्स ऑफ द डे ताई, तुम्हाला खूप रेडिओ तरणाकडून शुभेच्छा. आणि आमची सोयाबीन नंतर चालू आहे शेतामध्ये आणि मराठी चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर आमच्यासोबत आहेत संतोष कावरखे, जयश्री कावरखे, बेबाताई यांना सर्वांनाच हे गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत रवी बोरकर सर आणि खास कोमल ताईंचा बर्थडे असल्यानिमित्त हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात बोरकर फॅमिलीची आणि त्यांच्या जे सोबत सहकारी आहेत यांची व्हॉट्सअप फरमाइश.

तर यानंतरची फरमाईश अशा सुपरहिट चित्रपटातील गीतासाठी त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ सदस्य श्रुतिका प्रथमेश नामदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, सुछाया कांबळे, मुकम पस, हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे, मुकाम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून. तर आता इतक्या वेळ ऊन पडलं होतं इकडे, तर आता ढगाळचं वातावरण, असं क्लायमेट चेंज होत आहे धाराशिवचं. तर ऐकूयात हिरो या चित्रपटातील हे गीत आहे, सुंदर असं सुपरहिट ठरलेला चित्रपट, सुपर डुपर हिट गाणं. ऐकूयात आपले नियमित श्रोते तुकाराम कांबळे सर त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश बालाजी कुंभार येरमळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून आहेत. ते म्हणतात सध्या गणपतीचं काम चालू आहे तरी आज आम्हाला गीत ऐकायचं आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत आहे सूर निरागस हो हे गीत ऐकायचं आहे. शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात हे सुंदरसं गीत आहे. मी रेडिओ त्यांना रोज ऐकतो. आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे. सुंदर अशा खूप छान अशा बाप्पांच्या मूर्ती त्यांनी तयार केलेल्या आहेत. रंग देखील अर्ध्या मूर्तींचे झालेले आहेत. खूप सुंदर दिसतोय बाप्पा. सर थँक्यू सो मच. ऐकूयात बालाजी कुंभार सर येरमाळा येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM. यानंतरची फरमाईश रूप कुमार राठोड यांच्या आवाजातील गीत आहे. इंडियन हा चित्रपट आहे तर सरांना गीत ऐकायचं आहे. पहिल्यांदा फरमाईश पाठवतात अशोक भोगल सर, अंतरवाली तालुका भूम जिल्हा धाराशिव येथून. तर ते म्हणतात मॅडम मला हे गाणं खूप आवडतं, तर ऐकूयात. पहिल्यांदा फरमाईश पाठवतात अशोक भोगल सर, अंतरवाली तालुका भूम जिल्हा धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश घेऊयात. या देखील फरमाईशीमध्ये खूप मध्ये दिलजले या चित्रपटातील हे गीत आहे आणि हे गीत देखील मध्ये खूप ट्रेंडिंगवर ठरलं होतं. 3:01 होत आहेत. शेवटची जाता जाता एक फरमाईश आणखीन एक घेणार आहे. परभणी येथून श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत विठ्ठल रामनाथ गोरेसर मुक्काम पोस्ट नाथारा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून. ते म्हणतात खूप दिवसापासून ऐकत आहे तुमचा रेडिओ तेरणा आणि खूप छान असतात तुमचे प्रोग्राम्स. थँक्यू सो मच सर. आज त्यांना दिलजले या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. परभणी येथून नवीन श्रोते विठ्ठल रामनाथ गोरेसर ऐकूयात यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: एक पल में जो आकर।
1: चला पुढची फरमाईश, शेवटची जसजसा बॉर्डर या चित्रपटातील गीत गीते आहे आणि जे सर्वांचंच खूप आवडीचं गीत आहे आणि तेच गीत ऐकायचं आहे। बरेच दिवस झाले सर फाट पाठवतात फरमाईश, म्हटलं आज घेऊनच टाकावी, कारण की गाणी अशी येतात की त्यामध्ये संदेश आते, हे गाणं देणं चुकीचं वाटतं मला, म्हणून शेवटी आपण देऊयात। अगदी भारतावरती प्रेम करणारे आपण लोक आहोत आणि हे देशावरती गीत डेडिकेट आहे आणि हे गीत सर्वांनाच फार आवडतं, त्याचा तसा सुंदर असा एंड करते। भेटूयात उद्या, ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्या तशा श्रोत्यांना भेटूयात उद्या, नाराज होऊ नका कारण की आणखी भरपूर फरमाईशी राहिल्या होत्या। तर वाजता 3:07, टाटा बाय करण्याची वेळ। तर श्रोते आहेत किरण जगदाळे सर, वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथून बोलतोय। तुमचा कार्यक्रम खूपच मस्त आणि दमदार आहे, रोज ऐकायला भारी वाटतो। आज मला गीत ऐकायचं आहे बॉर्डर या चित्रपटातील, ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा। भेटूयात उद्या 1 ते 3 दरम्यान अशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी रेडिओ तरणावरती। ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो,
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका।
1: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता आपल्या जीवनामध्ये अशा एका यशाच्या उंचीवर असतात की त्यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि म्हणूनच आपण अशा सर्व माजी विद्यार्थ्यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित करत असतो आणि त्यांची जर्नी जाणून घेत असतो। आजही आपण श्री प्रसाद पाटील यांना निमंत्रित केलेलं आहे। ते 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले। ते मूळतः जळगावचे आहेत पण आता सध्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून IT कंपनीत काम करतात, प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे। तेव्हा आज आपण त्यांची ही जर्नी जाणून घेणार आहोत। प्रसादजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
5: थँक्यू
4: प्रसादजी। असं आता एक छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की 2003 आपण पासआउट झालेला आहात तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून। तर 2003 नंतर म्हणजे ऑलमोस्ट 21 वर्ष होत आहेत। तुम्ही प्रथमतःच कॅम्पसमध्ये येत आहे, कसा विषय?
5: मी 2003 नंतर पहिल्यांदाच मी आपल्या कॅम्पसमध्ये आलो। मला म्हणजे ॲक्च्युअल जॉब सर्चिंग किंवा जॉब वगैरे करताना मला खरंच वेळ नाही मिळाला। तर मला आल्यानंतर मला खूप म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं। जसं मी माझी कॉलेजची बिल्डिंग पाहिली तसं मला मी माझ्या जे एक्सप्रेशन्स जे आहे ते मी व्यक्तच करू शकत नाही, म्हणजे एक वेगळाच अनुभव होता। जसं मी कॉलेजची बिल्डिंग पाहिलं, कारण ही माझी कर्मभूमी आहे।
4: बरोबर
5: आहे। जे काही घडवलं आहे मला ते खरोखर मला माझ्या कॉलेजने घडवलंय।
4: बरोबर आहे।
5: ठीक आहे, जे काही आहे मी आता या स्टेजला ते सगळं मी माझ्या कॉलेजमुळेच आहे।
4: बरोबर आहे।
5: तर मला म्हणजे आय वुड से आय रिअली प्राऊड ऑफ माय कॉलेज।
4: तेरणाचे स्टुडंट?
5: येस येस येस।
4: अच्छा, बर। तर प्रसादजी, तुमचा फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही इथं लँड केलं? तुम्हाला कसं माहीत झालं की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, कारण तुम्ही तर जळगाव, इट्स जळगाव। व्हॉट इज द प्रोनाऊन्सिएशन?
5: ऍक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन इज जळगाव। ठीक आहे, पण थोडस लँग्वेज थोडं ज म्हणतो आपण, म्हणजे आम जळगावचे जे खानदेशी जे आहे ते थोडं त्यांचं लँग्वेज मध्ये ज येतं, ज ऐवजी ज येतं। पण आता मी पुण्यात जवळजवळ 20-21 वर्ष झालो, त्याच्यामुळे थोडं पुणेरी शिकलो जरा।
4: अच्छा, तर ते जळगाव असायचं?
5: तर ते जळगाव, येस।
4: तर कसा तुमचा तो फर्स्ट डे कसा होता ज्यावेळेस तुम्ही?
5: फर्स्ट डे मी जेव्हा ऍडमिशन घेतली औरंगाबादला, माझे राऊंड झाला, त्यानंतर माझा एक खास मित्र पंकज टोके म्हणून एक आहे, तर त्याने ऑलरेडी इथे ऍडमिशन घेतली होती, तर त्याने मला त्याचा एक्सपिरियन्स सांगितला होता, तर त्याचं ऐकून मी इथे ऍडमिशन घेतली। थोडंसं मी माहिती होतं, मला थोडा अंदाज होता कॉलेज वगैरे चांगला आहे, खूप जुनं कॉलेज आहे। आणि ज्या प्रकारे मी आता बघतोय, म्हणजे जे पण पासआउट झाले आहे ते सगळे सक्सेस आहे त्यांचा, सगळ्यांचा म्हणजे खूप चांगल्या पोस्टवर आहे। जे पण माझे सिनियर्स आहे किंवा माझ्या बरोबरचे जे आहे किंवा माझ्या नंतरचे जे आहे ते सगळे आता खूप चांगले आहे, म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ते खरोखर खूप सक्सेस आहेत।
4: अच्छा, मग तुम्ही जसं म्हणतायत की तुमचं संभाजीनगरला आत्ताच्या तुमचा तिथं राऊंड झालेला होता. मग तुम्ही डायरेक्ट ट्वेल्थ नंतर आलात की कसं होतं तो विषय?
5: मी डिप्लोमा केला आधी आणि डिप्लोमा नंतर मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशनला मी इथे टीपीसीटीला मी ऍडमिशन घेतली. तर सेकंड इयरला मी ऍडमिशन घेतली डायरेक्ट इथे आणि पहिला दिवस माझा खूप वेगळा होता. म्हणजे मला अजूनही आठवतो तो माझे वडील आणि मी माझे वडील मला सोडायला आले होते इथे उस्मानाबादला.
4: आताचं धाराशिव.
5: आताचं धाराशिव करेक्ट. तर तिथे मी ऑलरेडी आय हॅव मेन्शन पंकज टोके हिज नेम. तर त्याने ऑलरेडी रूम घेतली होती तिथे. तर मी त्या रूमवर जेव्हा गेलो ना तर तेव्हा मला खूप भीती होती मनामध्ये की इतक्या जवळजवळ 400 किलोमीटर दूर आलो मी जळगावहून इथे उस्मानाबादला. आणि थोडं कसं आता हे रॅगिंगचे रूल्स वगैरे आता निघाले, तेव्हा नव्हते, मागे नव्हते, पण होत नाही आपल्या इथे ही गोष्ट वेगळी. पण थोडी मला भीती होती की काय काय होईल असं. पण इथे मी जेव्हा लँड केलं उस्मानाबादला त्या रूममध्ये जेव्हा लँड केलं ना मी, तेव्हा जे माझे सिनियर्स होते सगळे, फॉर एक्झाम्पल अमित खान.
4: बाहेर बाहेर रूम केली होती की हॉस्टेलवर?
5: नाही नाही, मी बाहेर रूम केली होती उस्मानाबादला समर्थनगरमध्ये.
4: समर्थनगरमध्ये
5: येस, मी तिथे राहायचो पूर्ण 3-4 वर्ष मी तिथेच राहिलो समर्थनगरमध्ये. तर अमित खानापुरे, मनोज कोकाटे वगैरे हे माझे सगळे सिनियर्स होते. ठीक आहे. तर त्यांनी मला इतकं प्रॉपर गायडन्स केलं आणि मला खूप सपोर्ट केला आणि शेवटपर्यंत मला त्यांचा सपोर्ट मिळाला. येस. आणि खरोखर
4: तुम्हाला खूप बदल वाटला का असं? म्हणजे समजा जळगावचं म्हणजे शहरीकरण किंवा बाकीचं समजा थोडस सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा किंवा वातावरणाच्या दृष्टीने?
5: वातावरणाच्या दृष्टीने खूप फरक आहे. पण मला उस्मानाबाद म्हणजे सॉरी धाराशिव खूप आवडलं खरंच. म्हणजे मी जिथे समर्थनगर मध्ये राहायचो ना तिथे थोडस बाजूला निघाल्यानंतर ते एसटी स्टँड वगैरे आणि कसं माझा रूम पार्टनर एक संदीप खाचणे म्हणून होता, तो पण जळगावचाच होता. तर तो आणि मी आम्हाला जेव्हा पण घरची अशी आठवण जर आली ना तर आम्ही त्या बस स्टँडवर येऊन आम्ही बसायचो आणि मग थोडस जरा चांगलं वाटायचं आम्हाला त्या बसेस वगैरे बघून. अशा आठवणी.
4: येस्टडी कॉइन बॉक्स असं
5: काही? येस.
4: तर प्रसादजी जसं तुम्ही आता त्या पाठीमाठ्या जर्नीमध्ये जात आहात तुम्हाला थोडीशी आठवण येत आहे की ते त्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने आला होता. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये एंट्री केलं, तुमचा ऍडमिशन झाला, तर आता तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलेलं होतं असं तुम्ही म्हटलात. ऑलरेडी तुम्हाला थोडासा एक पाठीमाठला अनुभव होता पॉलिटेक्निकचा म्हणा असा काहीतरी विषय असेल. तर ज्यावेळेस तुम्ही सेकंड इयरला डायरेक्ट मग तुमचं इथं सुरू केलं कसा होतं? मग तुमचं ऍकॅडमिक्स इथलं कसं राहा त्या काळात?
5: ऍकॅडमिक्स म्हणजे चांगलं होतं माझं. इथलं एज्युकेशन वगैरे जे मी बघितलं तर इथे खूप म्हणजे शिक्षक म्हणजे जे आपले प्रोफेसर जे होते ते पण खूप चांगले होते. जे प्रॅक्टिकल्स वगैरे जे व्हायचे ते ॲक्च्युअल म्हणजे खरोखर नीट व्यवस्थित एक्सप्लेन करायचे ते. येस. त्याच्यामुळे म्हणजे एज्युकेशन वाईज मला इथे
4: नाही. तुम्हाला कारण तुमचं पॉलिटेक्निक कुठं झालेलं होतं?
5: माझा पॉलिटेक्निक फैजपूर म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एक फैजपूर गाव आहे तिथे.
4: मग तुम्हाला कसं काय डिफरन्स जाणवलं का खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये?
5: ह्यूज डिफरन्स. म्हणजे थोड्या थोड्या अंतराने जसं आपण जातो तसं आपली लँग्वेज चेंज होते थोडं. म्हणजे माणसं कसे वागतात ते थोडे चेंज होतात तसं तर आहे. मला जाणवला, खूप जाणवला. पण खूप प्रेमळ माणसं मिळाले मला धाराशिवमध्ये. आणि मला खूप सांभाळून घेतलं त्यांनी.
4: बरं. 3 वर्षामध्ये कसं राहिलं तुमचं? 3 वर्षाचं अकॅडमिक्स तुम्ही म्हणजे तुमचा अभ्यासाची पद्धत असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला जे काय अचीव करायचं होतं ते करता आलं का? कसा विषय होता?
5: अभ्यासाची पद्धत म्हणजे आता इंजिनिअरिंगचं तर माहिती आहे की एक थोडासा हंगामीच असतो. पीएल मिळाली म्हणजे आपण अभ्यासाला सुरुवात करतो. सेम माझं पण तेच होतं. मी काही असं रेग्युलर डेली स्टडी वगैरे अजिबात करत नव्हतो. ठीक आहे. जे काही माझी पीएल वगैरे मिळाली मी त्यामध्ये स्टडी करायचो. पण ती पीएलमध्ये पूर्ण डे नाईट म्हणजे रात्रंदिवस कम्प्लीट नोट्स वगैरे सगळ्या नोट डाऊन करून वगैरे आणि त्या वाचून मग आम्ही एक्झामला बसायचो. आणि मग
4: सोशल मीडिया सारखा किंवा इंटरनेटचा त्यावेळेस तेवढा एक्सपोजर?
5: त्यावेळेस एक्सपोजर नव्हतं. एक तर 2003 मोबाईल जे होते खूप कमी
4: होते. ब्लॅक अँड व्हाईट छोटे
5: मोबाईल होते आणि खूप कमी जणांकडे होते. मोबाईल बघितला की एकदम आम्हाला वाटायचं अरे बापरे याच्याकडे मोबाईल आहे असं तसं. म्हणजे थोडं तेव्हा त्यावेळेस खूप कमी होते
4: मोबाईल,
5: त्यामुळे असं सोशल मीडिया वगैरे असं काही नव्हतं.
4: आणि इंटरनेटचा वापर,
5: इंटरनेट कॅफे वगैरे होते त्यावेळेस
4: अभ्यासामध्ये त्याचा वापर.
5: अभ्यासामध्ये आम्ही तिथे कम्प्युटर लॅब मध्ये वगैरे थोडं बसायचो, किंवा हडपसरला काही लॅब वगैरे, काही ईमेल वगैरे काही चेक करायचे असले वगैरे,
4: तेवढ्यापुरतं
5: मर्यादित, खूप लिमिटेड होतं. पण आता
4: मग स्टडीसाठी काय, मग रेफरन्स बुक आणि लायब्ररी?
5: स्टडीसाठी रेफरन्स बुक, येस.
4: बर
5: बर, आम्ही रेफरन्स बुकच यूज केले स्टडीसाठी. आता जी मुलांना ज्या फॅसिलिटीज आहे, ऑनलाईन सगळं डाउनलोड करता येतात, त्यावेळेस खरंच आम्हाला ती फॅसिलिटी नव्हती. आम्ही रेफरन्स बुकच यूज करायचो. त्या धाराशिवला एक एरिया आहे बघा, तिथे सगळे पुस्तकांची दुकान आहे, मी नाव विसर, तांबरी मला वाटतं,
4: तांबरी एरिया,
5: तिथे त्या पुस्तकांच्या दुकानातून आम्ही ते कम्प्युटर स्टेशनरी आणायचो भरपूर, आणि त्या स्टेशनरीवर सगळे आम्ही नोट्स लिहायचो.
4: बर बर,
5: कंटिन्यू त्या रेफरन्स बुक मधून काय काय असं आहे त्यात नोट्स लिहून, काही सरांनी वगैरे जे सांगितलं त्या त्या नोट्स वगैरे त्या अशा थोड्या लिहून, मग आम्ही त्या नोट्स परीक्षेमध्ये त्या यूज करायचो. आणि येस, बाकी असा अभ्यास केला आम्ही.
4: अच्छा, म्हणजे तो एक अभ्यासाचा प्रकार होता.
5: त्याच्यावर
4: थोडस मला आणखीन एक ओपिनियन हवाय, पण ते आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी. 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधले, मूळता जळगावचे आहेत, आता सध्या पुणे येथे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर आयटी सेक्टर अशा पद्धतीनं ते कार्यरत आहेत. तर प्रसादजी, आता तुमचं तर ईटीसी झालेलं होतं टेलिकम्युनिकेशनमध्ये, पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल, तुम्ही कुठंतरी असं BSNL टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये जायला होतं, हे काय नेमकं प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप?
5: नाही, ऍक्च्युअल सांगतो मी, ENTC हे एक मदर ब्रँच आहे.
4: बर,
5: ठीक आहे, जरी मी IT मध्ये गेलो, ठीक आहे, तरी ENTC म्हणजे एक IT किंवा कम्प्युटर हे रिलेटेड टू म्हणजे ENTCs आहे, थोडं म्हणजे असं काही इतका डिफरन्स नाही, ठीक आहे. पण मी एक काळाचा ओघ बघून मी IT मध्ये गेलो की पुढे स्कोप काय आहे नेक्स्ट. तर IT मध्ये खरोखर इन फ्युचरही खूप स्कोप आहे. म्हणजे मी आताही सांगेल, मी आताही सजेस्ट करेल जे काही आता आताचे जे स्टुडंट्स आहे त्यांना, की तुम्ही IT मध्ये भरपूर स्कोप आहे. तुम्ही तुमचं जे मेन म्हणजे आपण कशासाठी करतो, आपण मेन पैसा कमवतो. IT मध्ये भरपूर पैसा आहे ॲज कम्पेअर टू अदर सोर्सेस, म्हणजे हे कोर कंपनीज वगैरे जे आहे त्याच्यापेक्षा IT मध्ये खूप पैसा आहे. ऑनसाईट अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही IT मध्ये या, जो काही काळाचा जो हे आहे तो त्याचा स्टडी करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता येत्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, ठीक आहे, याला खूप डिमांड आहे, ठीक आहे. तर त्या हिशोबाने किंवा
4: डेटा सायन्स,
5: तर त्याला कुठल्या कुठल्या लँग्वेजेसचा स्टडी करायला पाहिजे आपण, याचा स्टडी करा, आणि त्या हिशोबाने तुम्ही IT मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पायथन झालं किंवा उप्स म्हणजे जावा वगैरे जे झालंय आता, म्हणजे मी तर जावामध्येच काम केलं इतके वर्ष झाले. तर म्हणजे याचा विचार करायला पाहिजे आता, म्हणजे जे काही आता आहे आता, ठीक आहे, आम्ही त्यावेळेस खूप स्ट्रगल केला आम्हाला IT मध्ये यायला, पण कारण त्यावेळेस अपॉर्च्युनिटी
4: विचारायचं होतं. 2003 पासआउट झाल्या तुम्हाला असं काही जॉब भेटला का तिथं स्ट्रगल?
5: नाही, इतका इझिली जॉब त्यावेळेस अवेलेबल नव्हते, ठीक आहे. त्यावेळेस अपॉर्च्युनिटीज खूप कमी होत्या, कंपन्या पण इतक्या जास्त नव्हत्या, कमीच होत्या कंपन्या, आणि त्यावेळेस ले ऑफ पण खूप होते. म्हणजे त्यावेळेस जस्ट रिसेंटली ले ऑफ झाला होता, म्हणजे खूप मोठा, तर ते सेक्टर थोडं डाऊन होतं त्यावेळेस 2003. तर मी एक जावाचा कोर्स केला मी, ठीक आहे, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, किंवा जे काही त्याचे आर्किटेक्चर वगैरे जे काही आहे जावाचे, तर तो थोडं ते मी शिकलो त्याच्यातून. आणि त्यानंतर माझी जी पहिली कंपनी होती ती टेक महिंद्रा, म्हणजे त्यावेळेस ती महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम होती.
4: अच्छा,
5: तर तिथे मी एंट्री माझी महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉममध्ये झाली. तिथे काही महिने, म्हणजे जास्त पण नाही, मी एक जवळजवळ 11 महिने मी तिथे जॉब केला. आणि त्यानंतर मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये.
4: अच्छा,
5: तर तेव्हापासून जवळजवळ मला 18 झाले मी प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्येच आहे.
4: काय नेमकं तुमचा जॉब प्रोफाईल काय?
5: माझा जॉब प्रोफाईल, मी ॲज अ डेव्हलपर जॉईन केला होता.
4: बर बर,
5: ठीक आहे, म्हणजे वेब डेव्हलपमेंट वगैरे जे आहे तर त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप ही एक बँक आहे, प्रिन्सिपल बँक, आणि त्यांचे जे इन्शुरन्सचे जे प्रॉडक्ट आहे तर त्याची डेव्हलपमेंट इथे पुण्यामध्ये आणि हैदराबादमध्ये होते इंडियामध्ये. तर मी इथे पुणे डिव्हिजनला होतो. मी तर मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जॉईन केलं, त्यानंतर मी टेक लीड झालो, त्यानंतर स्क्रम मास्टर झालो आणि आता प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मी आता माझे पीपल मॅनेजमेंट ॲज वेल ॲज टेक्निकल गायडन्स, म्हणजे कुठे कोणाला काही प्रॉब्लेम आला त्या सिस्टीममध्ये,
6: ओके,
5: तर मी ते गाईड करतो आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यांचे. आणि पीपल मॅनेजमेंट म्हणजे जे स्क्रम जो मॅनेज करायचा असतो, म्हणजे त्यांचं कॅपॅसिटी मेजर करून त्यांना किती काम द्यायचं आणि त्यांच्याकडून किती काम करून घ्यायचं, हे माझं काम आहे.
6: अच्छा, म्हणजे थोडक्यात आता मला जेवढं अंडरस्टँडिंग होतं त्यानुसार तुम्ही एक टीम लीडर म्हणून बऱ्याच लोकांकडून अशा पद्धतीचं काम करून घेता, तुम्ही पण सांगता.
5: बरोबर.
6: समजा जर असा जर विषय असेल तर आता जे तुमच्या टीम मधले जे कोणी आता आत्ताचे इंजिनियर्स आहेत, जे आत्ता आलेले आहेत, नवीन फ्रेशर्स आहेत किंवा हे आहेत, तुम्हाला काय नेमका डिफरन्स दिसतो तुम्हाला की त्यावेळेसच्या तुमच्या इंजिनिअरिंगच्या स्टडीमधला असेल आत्ताचे जे इंजिनियर येत आहेत ते काय वाटतं तुम्हाला? म्हणजे
5: ह्यूज डिफरन्स आहे.
6: कसा आहे तो नेमका? पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा?
5: नाही, तो पॉझिटिव्हच घ्यायचा.
6: बर.
5: तो डिफरन्स असा आहे ना की माझ्या वेळेसचे जे फ्रेशर्स होते तर त्यांना एक्सपोजर खूप कमी होतं.
6: बर.
5: ठीक आहे, प्रत्येक बाबतीमध्ये.

0: माझा एक रिअल एक्सपिरियन्स मला असं वाटतो. तर येस, म्हणजे मेन म्हणजे स्ट्रगल तर मी कम्युनिकेशनच्या बाबतीत पण मी थोडा स्ट्रगल केला होता, पण मी तो इम्प्रूव्ह केला. म्हणजे काही कोर्सेस वगैरे काही क्लासेस वगैरे लावून मी तो इम्प्रूव्ह केला.
1: नेमका कसा? कम्युनिकेशन म्हणजे लँग्वेजच्या संदर्भामध्ये की बोलण्यामध्ये?
0: बोलण्यामध्ये आपल्याला बोलता येतं, ठीक आहे, नो नो इश्यूज, पण आपली डेअरिंग होत नाही बोलायची. ठीक आहे, हा एक मेन प्रॉब्लेम, हा माझ्यामध्ये प्रॉब्लेम होता. मे बी दुसऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, पण म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला काय बोलायचं, पण माझी डेअरिंग होत नव्हती त्यावेळेस. मग मी काही पुण्यामध्ये मी काही कोर्सेस वगैरे केले, पर्सनल डेव्हलपमेंट वगैरे ती केली, आणि मग त्यानंतर मग यस, मला जसं अपॉर्च्युनिटी मिळत गेला तसं मी पुढे गेलो.
1: नाही, मला कारण ह्या पॉईंटवर तुम्ही स्वतः घेऊन आलात. खरं तर हा प्रश्न माझा नेहमी असतोच. जसं की तुम्ही जळगावून इथेपर्यंत आला होता, धाराशिवपर्यंत. धाराशिव असा मराठवाड्यातला भाग, तो खानदेशातला भाग. तुम्ही काय खूप पुणे मुंबई इथून आलात असा भाग नव्हता, तुम्ही परत पुण्यामध्ये गेलात. तर एकूणच लँग्वेज किंवा आताच्या जर परसेप्शन जर पाहायला गेलं तर ठीक आहे, इंटरनेटचं एक्सपोजर आहे, सोशल मीडिया हातात आहे, पण सगळे ग्रामीण भागातून आलेले मुलं आहेत.
0: बरोबर.
1: आणि ते कदाचित मला असं वाटतं की ह्या इंटरनेट युनिव्हर्सिटीमुळे किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे त्यांचं जे नॉलेज आहे ते खरोखरच ते प्रॉपर त्या वेनं आहे की कसं आहे?
0: डिपेंड्स, ते प्रत्येकावर डिपेंड असतं की आपण कुठलं नॉलेज घ्यायचं. कारण आता इंटरनेट आपल्याकडे सोर्सेस भरपूर आहे, पण आपण काय नॉलेज घ्यायचं हे त्यांच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, पण आता इंटरनेटवर इच अँड एव्हरीथिंग इज अवेलेबल. तुम्ही काहीही अवेलेबल आहे, तुम्ही काही डाउनलोड करू शकता. काय तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन कशी असते ती तुम्ही, तुमचं ए आय आहे इंटरव्ह्यू. म्हणजे तुम्ही जर साईटवर गेले आता तर तुमचे इंटरव्ह्यूज ए आयने होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही तशी प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे, त्यावेळेस तसं नव्हतं. ठीक आहे, तर तुम्ही इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करा. तुम्ही तुमचं नॉलेज कसं गेन करता येईल ते बघा. हे जे पुणे किंवा मुंबईसारख्या कॉलेजमधले जे मुलं असतात तर त्यांचं ते हेच असतं की त्यांना त्यांना सेकंड इयर किंवा थर्ड इयरपासून माहिती असतं की आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपला एम काय आहे. आणि आपल्या माझ्यासारखे ग्रामीण भागातून जे आलेले असतात ना, त्यांना खरोखर म्हणजे आयडिया नसते की आपण म्हणजे ॲटलिस्ट फायनल आपल्याला माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे, पण सेकंड किंवा थर्ड इयरला आपल्याला खरंच माहिती नसतं की आपल्याला काय म्हणजे काय एम आहे हा. ठीक आहे, तर हे जे आहे हे मी फेस केलं आहे, हे पुढच्यांनी फेस करायला नको असं मला वाटतं.
1: अच्छा,
0: म्हणजे त्यांनी त्यांचा एम जो आहे तो सेकंड इयर किंवा थर्ड इयरला त्यांनी डिसाईड करायला पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे.
1: ओके,
0: हे पुणे किंवा मुंबईतल्या मुलांना माहिती असतं खरोखर. कॉलेजमध्येच ते एम डिसाईड करतात की आपल्याला इथे इथे जायचं आहे, आणि ते त्या डायरेक्शनने जातात.
1: आणि त्याच्यामध्ये आपल्या भागातले मुलं
0: कमी पडतात. येस,
1: हे आज पण आहे.
0: हो, आज पण आहे.
1: बर बर. अच्छा, तर आपण जे मित्रांनो चर्चा करत आहोत ते श्री प्रसाद पाटील यांच्याशी. 2003 पासआउट आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमधले. सध्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत प्रिन्सिपल फायनान्स ग्रुप पुणे येथे, मूळतः जळगावचे आहेत. जसं की आपली ही चर्चा चालू होती त्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की आपली मुलं थोडशा आताही तुम्हाला तसं थोडं बहुत निदर्शनास येतं. तर मग ह्या जर्नीमध्ये म्हणजे ज्यावेळेस ते इथं कॉलेजला ॲडमिशन घेतात, मग समजा फर्स्ट इयरला घेत असतील, डायरेक्ट सेकंड इयरला घेत असतील, या 4 काय नेमकं त्यांनी आजच्या ह्याला धरून करायला पाहिजे, वेळेला, आजचा वेळ त्यांनी
0: एक तर सगळ्यात मोठी गोष्ट मी म्हणतो की मी 100% पैकी 20% फक्त टेक्निकलला मी हे देतो की तुम्हाला 20% जरी आलं तर सफिशियंट आहे, पण 80% तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट तुम्ही करा, त्याच्याकडे फोकस करा. तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित प्रेझेंट करता यायला पाहिजे, तुम्ही जे काही केलं आहे ते येस त्याच्यावरच चांगल्या अपॉर्च्युनिटीज वगैरे.
1: प्रेझेंटेशन,
0: येस, प्रेझेंटेशन स्किल
1: प्रेशनला खूप महत्त्व आहे.
0: येस, खूप महत्त्व आहे.
1: तर निश्चितच हे खूप म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर आहात, अनेक फ्रेशर्सना तुम्ही अनुभवताय सध्या, त्याच्यामुळे हे तुमचे जे वर्ड्स आहेत ते गोल्डन वर्ड्स आहेत की जे खरं तर आता जे काही ऐकणारे सगळे मुलाखत ऐकणार आहेत, इंजिनिअरिंगचेच नाही तर कुठल्याही स्ट्रीममधले विद्यार्थी असतील तर त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण बॅक टू जर्नी तुमच्या 2000 ॲडमिशनच्या ते 2003 या कालावधीत जर आलं तर तुम्ही असे म्हणजे असे स्टुडंट कसे होतात, म्हणजे तुम्ही ब्राईट स्टुडंट होतात की थोडंसं इकडे तिकडे
0: नाही मी अजिबात ब्राईट स्टुडंट नव्हतो.

0: तो मी खरं सांगायचं म्हणजे पण माझा जो ग्रुप होता हा माझे जे मित्र वगैरे जे होते क्लासमेट वगैरे खूप म्हणजे खूप आम्ही खूप एन्जॉय करायचो खूप मजा करायचो म्हणजे असं आम्हाला मेन म्हणजे असं घरी जावंसंच वाटायचं नाही. आम्ही कॉलेजच्या समोर एक ढाबा होता, आता आहे की नाही आय डोंट नो, तर त्या ढाब्यावर आम्ही बऱ्याच वेळा आम्ही तिथे बसलेलो असायचो. हां, माझं बऱ्याच वेळा डिटेन लिस्टमध्ये पण नाव असायचं, म्हणजे हे मी सांगायचा उद्देश हाच की मी ब्राईट स्टुडंट नव्हतो, ठीक आहे, मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो. तरीही तुम्ही म्हणजे जर मेहनत केली आणि तुम्ही तुमचं एम काय आहे तुम्ही जर डिसाईड केलं ना तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. ठीक आहे, माझा सांगायचा उद्देश हाच आहे.
1: अच्छा अच्छा, म्हणजे असं काही नाहीये की तुमचं फक्त एम म्हणजे काय ते तुम्हाला माहित असायला पाहिजे क्लिअर त्याच्या बाबतीमध्ये.
0: एम तुमचा एक एम क्लिअर पाहिजे, तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, आणि तुम्ही त्या डायरेक्शनने जा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल.
1: तुम्ही असं म्हणत होतात की तुम्ही ऍडमिशन घ्यायला आल्यानंतर तुमचे वडील सोबत होते, तर थोडंसं फॅमिलीच्या बाबतीत पण सांगा काय.
0: फॅमिलीच्या बाबतीमध्ये माझे वडील शिक्षक,
1: बर,
0: तर ते आता 82 एज आहे त्यांचं. माझी सगळी फॅमिली जी आहे ती म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे सगळे, म्हणजे माझी आई पण डॉक्टरांची मुलगी होती, म्हणजे माझे मामा जे आहे ते मेडिकल ऑफिसर वगैरे आहे. माझे बहिणीच्या घरचे जे असतात ते जळगावचं एम जे कॉलेज म्हणून आहे, तर तिथे प्राचार्य आहे ते आता सध्या. म्हणजे जी दोन नंबरची जी बहीण असते ती माझी सौदी अरेबियाला असते, ॲरॅमको इंडस्ट्रीज वर्ल्ड बिगेस्ट रिफायनरी आहे तिथे ते इंजिनियर असतात. तर म्हणजे असं माझं
1: आज मिसेसला पण घेऊन आला ते
0: हो येस
1: त्यांच्या बाबतीत पण सांगा.
0: येस, ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. तिचं नाव केतकी पाटील, मास्टर ऑफ सायन्स मास्टर केलं तिने, आणि ती पण इलेक्ट्रॉनिक्स मधूनच आहे. काही वर्ष तिने एम्बेडेड सिस्टीम मध्ये जॉब केला, पण थोडं म्हणजे घर सांभाळायचं किंवा सगळं हे थोडं जरा एक्झर्शन होऊन तिची हेल्थ कडे जरा खूप दुर्लक्षत होता, म्हणून आम्ही जॉब सोडला.
1: अच्छा, ओके.
0: येस, आणि आता फॅमिलीमध्ये दोन नवीन मेंबर ऍड झाले आमच्या, ट्विन्स झाले आहेत मला.
1: बर बर,
0: येस, एक प्रथम आणि मुलीचं नाव आहे पालवी.
1: क्या बात, क्या बात, म्हणजे आता हॅपी फॅमिली असा सध्या तुमचा विषय आहे सगळं.
0: येस,
1: बर. मग त्यावेळेस 2000-2003 कालावधीमध्ये तुम्ही म्हणतात की धाब्यावर बसणं किंवा असं काहीतरी असणं, मग कधी कधी बंक करून क्लासेस वगैरे चित्रपट पाहणं गाणे ऐकणं असं
0: कधी कधी नाही,
1: बऱ्याच वेळेस
0: बऱ्याच वेळ
1: कसं असायचं ते
0: बऱ्याच वेळा बंक करायचो आम्ही.
1: बर,
0: येस, आणि कोलेसर खूप ओरडायचे आम्हाला बंक केल्यानंतर, कारण ते खूप स्ट्रिक्ट होते. पण तसं ओव्हरऑल म्हणजे
1: गॅदरिंग मध्ये वगैरे भाग घेणं कधी असं
0: भाग घेतला नाही आम्ही,
1: पण चेअरअप
0: केला. येस,
1: बर. तुम्हाला वैयक्तिक कशाची आवड मग जास्त?
0: मला गाणी खूप आवडतात
1: ऐकायला.
0: ऐकायला
1: कुठल्या एरामधले?
0: मला 80s 90s मधले जास्त आवडतात.
1: ते काय विषय,
0: एव्हरग्रीन गाणे होते मला ते 90s मधले गाणे खूप आवडतात. म्हणजे डेली रात्री माझी मुलगी म्हणजे मी मुलीला मी झोपवतो आणि तिला पण सेम माझ्यासारखी सवय लागली आहे.
1: ओके,
0: तिला ते गाणे ऐकल्याशिवाय ती झोपतच नाही.
1: तुम्ही रेडिओ त्यांना ऍप डाउनलोड करा, तुम्हाला फक्त 90s ऐकायला येईल, कारण तुमच्यासाठीच हा रेडिओ
0: जस्ट आत्ताच करतो.
1: कुठलं गाणं असं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चांट करायला लागले की आत्ता तुम्ही या परिसरात आल्या कॅम्पसमध्ये आल्या की तुमच्या डोक्यामध्ये ते गाणं आलं लगेचच?
0: मला
1: म्हणजे कुणाची आठवण आली असेल म्हणून पण असेल?
0: नाही नाही,
1: मैत्रिणींची
0: मैत्रिणी वगैरे तर काही संबंधच नव्हता. म्हणजे जो आमचा पूर्ण ग्रुप जो होता तो सगळा बजरंग दल कार्यकर्ते होते, त्याच्यामुळे मित्र आम्ही खूप होतो आणि खूप एन्जॉय केला. आणि म्हणजे खरोखर मला सांगायचं झालं म्हणजे तो एक जो जिता वही सिकंदर एक मूवी होता 90s मधला, तर मला नक्की तो आठवतो. म्हणजे असं कॅम्पसकडे बघितलं, माझ्या मित्र जे आहे त्यांच्याकडे बघितलं की मला नक्की तो ग्रुप आठवतो मस्त.
1: आणि त्याच्यातलं कुठलं गाणं असं आवडतं?
0: त्याच्यातलं टायटल सॉंगच खूप छान आहे, मला तेच आवडतं.
1: अच्छा, पहिला नशा का ते?
0: पहिला नशा पण आणि एक
1: अच्छा
0: जो जितावे सिकंदर टायटल सॉंग.
1: येस, बरं. तर प्रसाद जी आता काय इन फ्युचर काय, आता 21 वर्ष तर झालं तुम्हाला म्हणजे कॉलेज सोडून किंवा तुम्हाला जॉब करून 18 वर्ष एकाच कंपनीमध्ये म्हणजे डेडिकेटली तुम्ही काम करताय प्रिन्सिपल फायनान्स ग्रुपमध्ये, काय इन फ्युचरमध्ये काय विषय?
0: फ्युचरमध्ये आता जास्तीत जास्त मी 10 वर्ष जॉब करेल आयटीमध्ये.
1: बर,
0: बस 10 वर्षानंतर नाही करायचा मला जॉब.
1: अच्छा,
0: मला माझ्या गावाकडेच जायचं.
1: हां,
0: येस, गावाकडे जाऊन
1: शेती वगैरे असणार.
0: हो, शेती वगैरे आहे माझ्याकडे.
1: बर,
0: केळी वगैरे असते म्हणजे बागायती आहे.
1: बर बर,
0: तर माझा माझा तरी प्लॅन आहे आताचा की मला खरोखर म्हणजे मला एक असं गावाकडे राहिलेलं मला खूप आवडतं. जो टच जो असतो ना गावाकडचा तो पुणे सिटीमध्ये
1: किंवा शहरी भागाकडे सोडतो, आम्हाला पुणे मुंबई शिवाय तर दुसरं काही सुचत
0: नाही. मला मला पण जवळजवळ 20 वर्ष झाले ना त्याच्यामुळे मला तसा अनुभव आला कदाचित.
1: ओके ओके, तर सगळंच एवढं स्मूथ राहिलं तुमच्या आयुष्यामध्ये?
0: नाही, स्मूथ असं इझिली काहीच नाही राहिलं माझ्या आयुष्यामध्ये. स्ट्रगल खूप आले पण ते मी म्हणजे पार झाले ते माझ्याकडून.
1: कुठले असे गोल्डन वर्ड होते किंवा असं काय होते की जे तुम्हाला मोटिवेट करत राहिलं?
0: मला माझे मेन म्हणजे माझे वडील
1: शिक्षक. हां, ते
0: ठीक आहे. तर कुठलंही काहीही प्रॉब्लेम असला ना तर मला माझे वडील खूप गाईड करतात आणि म्हणजे माझं माझे मोटिवेशन तेच आहे.
1: बरोबर
0: बरोबर, बस वडीलच.
1: येस, तर प्रसादजी खरं तर तुम्ही खूप चांगल्या अशा गोष्टी सांगितल्या. एक तर तुम्हाला एम क्लिअर पाहिजे, 4 वर्षामध्ये तुम्ही कम्युनिकेशन स्किल आणि स्वतःच्या पर्सनॅलिटी सेल्फ एक्सप्रेशनकडे लक्ष द्या असं म्हटलं, कारण तुमच्याकडे बरेचसे फ्रेशर्स येतात त्यामुळे तो एक तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा वाटला. हे पूर्ण जर्नी ऐकत असताना निश्चितच म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये जे काही केलं स्टडीचं असेल आत्ता काय करता हे लक्षात आलं आणि शेवटी आता भविष्यामध्ये 10 वर्षानंतर का असताना पण शेवटी आपल्या गावाकडली म्हणतात ना माती बोला काय माती बोला रही असं काय म्हणतात ते, तशा पद्धतीचा तुमचा एक विषय दिसतो. पण मी तुमच्या या सगळ्या फ्युचरसाठी आणि या बाकी सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो आणि हे मुलाखत निश्चितच तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देऊ सगळ्या तुमच्या मित्र कंपनीमध्ये आपण शेअर करून
0: हो हो
1: सगळ्यांना ऐकायला सांगा.
0: आणि एक अजून एक मला सांगायचं होतं की कुणालाही काहीही म्हणजे काही सजेशन पाहिजे असेल आय टी मध्ये किंवा हे म्हणजे जे फ्रेशर्स वगैरे असतात प्लीज कनेक्ट विथ मी.
1: ठीक आहे, माझा
0: म्हणजे त्यांना काहीही गायडन्स हवं असेल ठीक आहे तर तुम्ही माझा नंबर शेअर करू शकता?
1: 100% ठीक आहे.
0: व्हॉट्सअपवर वगैरे मला मेसेज टाका.
1: नंबर सांगा ना.
0: ठीक आहे, माझा नंबर आहे 9970499754.
1: तेव्हा प्रसादजी यांचा मोबाईल क्रमांक आहे 9970499754. तर एकतर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तुमचं सगळे डिटेल्स जेणेकरून त्यांना लक्षात येईल की तुम्ही कशासाठी मेसेज करताय ते आणि ते तुम्हाला कॉल बॅक करतील.
0: हो येस, नक्की.
1: तर निश्चित तुम्ही हे खूप इनिशिएटिव्ह चांगलं घेतलं की जर काही अडचणी येणार असतील तर तुम्ही त्यांना गायडन्स करा.
0: नक्की नक्की, कारण मी जे फेस केलंय ते म्हणजे माझ्या कॉलेजच्या मुलांनी फेस नको करायला.
1: येस
0: ठीक आहे, त्याच्यामुळे मी नक्की चांगलं गायडन्स करेल त्यांना.
1: येस, तेव्हा प्रसादजी आपण आलात खरं तर अनविथ फॅमिली आलात त्यासाठी मी तुमच्या दोघांच्याही रेडिओ तरुणाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील सर्व इच्छा आकांक्षा अपेक्षांसाठी मी रेडिओ तरुणाच्या वतीनं शुभेच्छा देतो.
0: येस, धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते, रेडिओ तरुणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तरुणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तरुणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबाद जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तरुणा. आपण http://radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तरुणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तरुणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुरेल आवाज आपण ऐकलेले आहेत, त्यापैकीच एक सुरेल आवाज म्हणजे बेला शेंडे। एखादं भजन असो किंवा एखादं विरहगीत, एखादं रोमॅन्टिक गाणं असो किंवा ताल धरायला लावणारी लावणी, जिचा आवाज फिट होतो म्हणजे गोड गळ्याची गायिका बेला शेंडे। तिचा जन्म पुण्याचा आणि डॉक्टर संजीव शेंडे आणि मेधा शेंडे यांच्या घरात बेलाचा जन्म

आजीकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या बेला शेंडेनं आधीच ठरवलं होतं की मी करिअर करेन तर गाण्यातच. आणि म्हणूनच लहानपणापासूनच तिने अनेक कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली होती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। रंगभूमीवरची अभिनेत्री आणि किराणा घराण्याची शास्त्रीय गायिका कुसुम शेंडे ही बेलाची आजी होती। तिच्याकडूनच सुरुवातीला संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या बेलानं नंतर वडिलांकडून आणि इतरही काही गुरूंकडून संगीताचे धडे गिरवले, पण तिला जास्त रस होता तो सुगम संगीतामध्ये। बहीण श्रावणी शेंडेनं शास्त्रीय गायकीमध्ये एक

अनोखी ओळख निर्माण केली होती. खऱ्या अर्थानं बेला शेंडेला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं सारेगम पच्या माध्यमातून.

केवळ 16 वर्षाच्या बेलानं सारेगम प ची मेगा फायनल जिंकली आणि संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक मिळवला. मग तिच्यासाठी अनेक ऑफर्स चालून आल्या, काही बॉलिवूड मधल्या तर काही दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीतूनही. कैसा ये जादू या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तिची भेट घडली ती इलाई राजाच्या मुलाशी, कार्तिक राजाशी. त्यानंतर जवळपास 7 वर्ष या दोघांचा कधीच संपर्क झाला नव्हता. 7 वर्षांच्या नंतर एका रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी तिला दक्षिणेकडच्या चित्रपटांसाठी विचारणा केली, तेव्हा तिनं त्वरित होकार दिला.

2001 साली महेश मांजरेकरांच्या तेरा मेरा साथ रहे आणि एहसास या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या बेला शेंडेनं आता बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडेही आपला दबदबा करायला सुरुवात केली होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्या अगोदरच तिने अनेक देशाविदेशांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते. केवळ 16 वर्षाच्या बेलानं अमेरिकेमध्ये 30 अधिक कॉन्सर्ट केले होते. कदाचित हा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय गायिका असावी.

तिच्या कारकिर्दीमध्ये तिला एक मोठा ब्रेक मिळाला तो चित्रपट पहेली. जेव्हा तिनं राणी मुखर्जीसाठी पार्श्वगायन केलं त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. ए आर रहमान असो, इलाई राजा असो किंवा शंकर एहसान लॉय यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसाठी तिनं अनेक गाणी गायली. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या सिनेमात ऐश्वर्या रॉयसाठी गायलेलं मनमोहना हे भजन तिनं आपल्या आईला समर्पित केलं. कारण ती म्हणते, मी आयुष्यात संगीत क्षेत्र निवडलं ते माझ्या आईमुळे. रज्जू या सिनेमासाठी तर व्हॉट्सअप युअर राशी या सिनेमात प्रियंका चोप्रासाठी तिनं पार्श्वगायन केलं.

सिने संगीतातील माइलस्टोन मानल्या जाणाऱ्या ए आर रहमान सोबत आणि मराठीतल्या मेलडी किंग असणाऱ्या अशोक पत्किन सोबतही तिनं अनेक गाणी गायली. हिंदीमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरणाऱ्या बेला शेंडेनं मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. अजय अतुलच्या नटरंग या सिनेमाच्या माध्यमातून अप्सरा आली आणि वाजले की बारा या लावण्यांच्या माध्यमातून तिनं रसिकांना ताल धरायला लावला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आता मात्र मराठीतही बेला शेंडे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आघाडीची गायिका आसपास दिसत नव्हती. बहुतांश सिनेमांमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरलेली बेला शेंडेनं अविनाश, कौशल, अजित यासारख्या अनेक संगीतकारांसोबत गाणी गायली. ग्लॅमरस जगामध्ये वावरणारी ही एक साधी भोळी नायिका खरं तर कुटुंबात रमणारी आहे. तिला जेवण बनवण्याची आवड आहे आणि म्हणूनच कधी फावला वेळ मिळाला तर तिला वेगवेगळ्या पदार्थ बनवून खायला आवडतात. चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या बेलाला मदन मोहन, शंकर जयकिशन आणि RD बर्मन यांची गाणी प्रचंड आवडतात आणि म्हणूनच बेला के फूल यासारख्या कार्यक्रमातून तिने या संगीतकारांची अनेक गाणी रसिकांसाठी सादर केली. तर बहीण श्रावणी सोबत संगीत सरिता हा अनोखा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मराठीमध्ये स्वप्नील असो, डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा हिंदीमध्ये सोनू निगम, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यासारख्या अनेक गायकांसोबत गाताना तिला निराळाच आनंद मिळतो. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडी यासारख्या विविध भाषांमध्ये आपल्या गायकीने अनेक गाणी स्वरबद्ध करणाऱ्या बेलाला उर्दू शिकण्याचीही हौस आहे. त्यासाठी तिने उर्दूचे धडेही गिरवले, ते आपल्या वडिलांकडून. हा खेळ सावल्यांचा, कृष्णकळी, झाले मोकळे आकाश यासारख्या मालिकांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या बेलानं तू ह्या धर्मकोणचा या चित्रपटात खुरखुऱ्या हे गाणं इतक्या सुरेल रित्या गायलं की या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो 2014 साली. दागिने दागिने दागिने दागिने ता कड़ा दिन तनक दिन तदिन तनक दिन.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। शंकर महादेवांच्या ब्रेथलेस सॉन्ग प्रमाणेच मराठीत कन्हेरीची फुलं या अल्बम मध्ये एक मराठी ब्रेथलेस सॉन्ग गाऊन तिनं नवा विक्रम रचला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आजवर अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या बेला शेंडेच्या आगामी वाटचालीसाठी रेडिओ तेरणाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा.
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नात जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला

आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.